ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आता
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

मी आरंभ मी निर्माण मी वाटचाल पूर्णत्वाची शक्ती स्फूर्ती प्रेरणेची कहाणी मी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी।

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोतेहो, रेडिओ तेरणावरती जे विशेष कार्यक्रम आपण ऐकत असतो, या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या ज्या भागामधील प्रतिभा आणि प्रतिमा आहेत त्यांचं खरं तर रेखांकन या माध्यमातून होत असतं. आणि ते कशी काम करतायत, कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्याचसोबत त्यांचे जीवनविषयक जे अनुभव असतात ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असतात. याच माध्यमातून आपला जो विशेष महिलांसाठीचा कार्यक्रम आहे मी स्वामिनी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आपण भेटत असतो, त्यांचे अनुभव जाणून घेत असतो. आणि आपण म्हणतोच की अर्ध जग हे महिलांचं आहे खरं तर. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध देखील केलेलं आहे, हे देखील तेवढंच मोठं वास्तव आहे. तर याच माध्यमातून अशा ज्या स्वामिनी आहेत ज्यांनी स्वतःला ओळखलं आणि स्वतःमधील गुण ओळखून त्या कुठंतरी पुढं गेलेल्या आहेत, अशा महिला भगिनींना भेटत असताना आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद देखील तेवढाच होत असतो. तर आजचं देखील औचित्य खूप विशेष आहे, कारण आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच एका महिला भगिनीला, धुरंधर महिला भगिनीला आपण भेटणार आहोत, ज्यांनी वेगळं क्षेत्र हाताळलं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या उत्तम प्रकारे काम करतायत. अशा ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्या आहेत प्रतिमा हनुमंत शिंगारे.
1: नमस्कार.
0: तर आज प्रतिमाताईंशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठवाड्यातील पहिल्या यांत्रिकी सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे राज्य परिवहन मंडळामध्ये, ज्याला आपण बस म्हणतो किंवा ST स्टेट ट्रॅव्हल्स, जे आपल्याकडे प्रचलित शब्द आहे बस. तर बस खात्यामध्ये त्यांना अशा पद्धतीचं एक इंटरेस्टिंग जॉब त्या करतायत. तर प्रतिमाताई नमस्कार कार्यक्रमात.
1: नमस्कार. नमस्कार.
0: सर्वप्रथम मला सांगा की रेडिओ तेरणामध्ये येऊन आपल्याला कसं वाटतंय?
1: खूपच छान वाटतं आहे. आज आपण, मला वाटतं की नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे, जे की माझ्या आयुष्यातली खूप अचीवमेंट आहे की आज मी तुम्हाला येऊन रेडिओ तेरणाला मुलाखत देऊ शकते.
0: तर अशा महिला भगिनींसाठीच खरं तर हे आपलं, त्याला काय म्हणतो की आपलं एक व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे. प्रतिमाताई मला सांगा असं सुरुवातीला की एक आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण खूप महत्त्वाचं असते किंवा शिक्षणाचा दृष्टिकोन असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठं शिकलात, 10वीनंतर 12वीनंतर आपण या क्षेत्रात यायचं कसं ठरवलं, या संदर्भात सुरुवातीला काय सांगता येईल?
1: माझं शिक्षण 10वीपर्यंत भोसले स्कूलला झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी आर्य चाणक्य महाजन कॉलेजला झालेलं आहे. आणि त्यानंतर मला 12वीला पर्सेंटेज कमी पडल्यामुळे मी ITI वळली आहे. आणि थोडक्यात मला गाड्या चालवण्याची खूप आवड आहे. तर गाडी आणि ITI हा बेस होता आधी. तर गाडी या दृष्टिकोनातून भावाने रेफर केलं की नाही, तुला जर गाडी चालवायची असेल तर तू ITI ॲडमिशन घे आणि तुला तसंही पर्सेंटेज कमी आहेत. तर त्यामुळे मी ITI केला. आणि ITI नंतर मग खूप वर्ष असं काही नव्हतं की बाबा आपण ST महामंडळमध्ये जावं किंवा काही करावं,
0: म्हणजे एक उद्दिष्ट आपण ठरवलं होतं.
1: हो की एक PSI किंवा स्पर्धा परीक्षा याकडे कल होता. त्यानुसार मी चालू होतो की बाबा एक ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं RP कॉलेजमध्ये आपल्या. त्यानंतर मग अचानक 2015 माझे मिस्टर एक्सपायर झाले आणि काही कारणास्तव शिक्षण स्टॉप झालं.
0: विषयाकडे आपण जाणारच होतो, खरं तर आपण इतकं शिक्षण देखील घेतलेलं होतं आणि आपल्या भागामध्ये जसं आपण म्हणतो की आपल्याकडं मुलीचं वय आणि शिक्षण झालं की लगेच लग्न करण्याची आपल्याकडे एक व्यवस्था तयार असते. लग्नाच्या संदर्भात काय सांगाल, आपलं एवढं शिक्षण झालं होतं, त्या काळात नाही का वाटलं की आपण एखादी नोकरी करावी, असा काही विषय सुरुवातीला झाला का?
1: नाही, लग्न झालं तर ते मिस्टरांनी आधी सांगितलं होतं की तुला जॉब करायची आहे. आणि त्यांच्या इच्छेखातर की बाबा नाही तू स्पर्धा परीक्षा दे, मी काय हवं तेवढा सपोर्ट करतो तुला, यावरती माझा पुढचा जॉबचा विषय ठरला होता. लग्न काही असं म्हणजे लग्न झालं म्हणजे जॉब करायचा नाही किंवा शिक्षण स्टॉप झालं असं नव्हतं, तर मिस्टरांनी शिकवलं मला पुढे असं आहे.
0: तर एकंदरीत प्रतिमा, म्हणजे आपल्या घरचं वातावरण कसं होतं, लग्नाचा तर विषय आपण आणखी थोडंसं पुढं जाऊन बोलणारच आहोत, घरचं वातावरण कसं होतं? आपण इथपर्यंत शिकलेले आहात किंवा मास्टर देखील आपण झालेले आहात, याच्या बाबतीत काय सांगता येईल?
1: नाही, घरचं वातावरण तसं खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. माझे वडील ST महामंडळमध्ये ॲक्च्युली ड्रायव्हर होते, ते रिटायर झालेले आहेत. आई आपली घरकामच करते, काही असं विशेष नाही, पण तिने खूप काही अचीव केलेलं आहे लाईफमध्ये. तिच्या सपोर्टनुसारच मी इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे वारसा चालत आलेला आहे की बाबा वाटचाल धडपड करत राहणं दिवसभरात, काही ना काहीतरी नवीन उद्योग करणं, हे चालतच आलेलं आहे.
0: म्हणजे एकंदरीत आपलं लग्न झाल्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या संदर्भात काय सांगता येईल? म्हणजे खरं तर आपण त्याची चर्चा उहापोह न करता परंतु तिथूनच तुमचा खरं तर पुढचा प्रवास दिसतो आहे, त्या संदर्भात मॅडम काय सांगता येईल?
1: 2015 मी PSI प्रिलियम पास आउट होते आणि माझे मिस्टर अचानक एक्सपायर झाले, तर त्यामुळे मी पुढे काही ॲक्शन वगैरे घेतली नाही. मी थोडंसं डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मी त्याचवेळी 3 महिन्याची प्रेग्नंट होते. तर त्यामुळे काय डिसिजन घ्यायचा, शिक्षण किंवा मुलगी आणि मिस्टर एक्सपायर झाले, या सगळ्यामध्ये माझी मानसिक अवस्था पूर्णपणे खालावलेली होती. त्यामुळे मी पुढे काही विचारच केला नाही. 6 महिने 7 महिने काही अभ्यास वगैरे सगळं काही स्टॉप होतं.
0: म्हणजे खरंच खूप दुःखद असा प्रसंग. एकतर आपण त्या अवस्थेमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये पण अशी एक दुर्घटना आपल्यासमोर घडते कधी कधी, आणि याच्यामधून आपल्याला आयुष्य कधी कधी सावरण्याची संधी देखील देत नाही की काय करावं. तरीसुद्धा या महिलाच असतात ज्या अशा परिस्थितीमधून पुढं जाण्याचा प्रयत्न करतात, किंवा कुटुंब असेल, किंवा त्यानंतर आपल्याला छोटी मुलगी देखील झालेली होती, तिची जबाबदारी देखील आपल्यासमोर खूप महत्त्वाची असणार आहे. मग या सगळ्या परिस्थितीतून आपण पुढे ती कशा निघालात?
1: त्यानंतर मुलगी 7 महिन्याची झाल्यानंतर मी रूपामाता पतसंस्थेमध्ये जॉबला लागले. तिथे 1.5 वर्ष मी काम केलेलं आहे आणि तिथून मग पुन्हा एकदा नवीन अभ्यासाला वगैरे सुरुवात केली. आईने खूप सपोर्ट केला. मी जॉबला जायची तर ती पूर्णपणे माझी मुलगी सांभाळायची, प्लस मला अभ्यासालाही टाईम द्यायची की नाही बाळा तू आणखीन काहीतरी करणं गरजेचं आहे, तू असं प्रायव्हेट जॉबवरती तर नाही राहू शकत. यामुळे तिने इतका भरपूर सपोर्ट केला की आई दिवसभर माझ्या मुलीला घेऊन राहायची आणि मी जॉब करत करत अभ्यास चालूच ठेवला. पण असं झालं की गाड्या हा विषय संपलाच नाही आयुष्यातला. कोणाची गाडी बघितली की वाटायची की नाही अशी गाडी असायला हवी आपल्याकडे, पण आपण नीट करता यायला हवी किंवा त्यातलं नॉलेज कसं मिळवता येईल याचं चालूच होतं. मग त्यामुळे एक ST महामंडळाच्या जागा निघाल्या होत्या 2016-17. तर त्यामध्ये मी परीक्षा दिली, मुलाखत दिली आणि त्यानंतर मग ST महामंडळमध्ये महिला यांत्रिक सहाय्यक म्हणून जॉब करते.
0: तर हा एक आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्या जीवनामध्ये आला. खरं तर तुम्ही मराठवाड्यामधील पहिल्या ज्या यांत्रिकी सहाय्यक किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो की मेकॅनिक आहात, बरोबर आहे? तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकतर आपल्या समोर हे संकटाचे डोंगर अगोदरच वाढलेले, त्याच्यात पुन्हा नवीन क्षेत्र, तरी तुमचे वडील असल्यामुळे थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट असणार आहे. ते डिपार्टमेंट तुम्हाला माहीत होतं की बस नेमकी काय असते, बसचं क्षेत्र कसं आहे, परिवहन मंडळ काम कसं करतं हे तुम्हाला माहिती होतं. तरीसुद्धा एक स्त्री म्हणून त्या ठिकाणी जात असताना सुरुवातीचे अनुभव काय आले हे खूप महत्त्वाचे आहेत.
1: सुरुवातीचे अनुभव म्हटलं तर अगोदर वडिलांना भरपूर अधिकारी असे ओळखत होते, त्यामुळे ते म्हणायचे की नाही अरे तू काय करते इथे, तू कसं काय इकडे, तुझं क्षेत्र नाही आहे किंवा ST जॉब नकोय. आपल्या इथे एक मानसिकता असते की लेडीजनी काहीतरी वेगळं करणं म्हणजे खूप काही नजरेच्या समोर येणं असतं. तर त्यामुळे ते म्हणायचे की नाही बाबा की तू आणखीन काहीतरी वेगळं बघ, इथे नको ट्राय करू. 2-3 अधिकाऱ्यांनी रेफरन्स दिला की नाही बाबा तू नको येऊ इथे, इथे खूप वातावरण खराब आहे. राजकारण असेल किंवा मग अदरवाईज कुठल्याही गोष्टी असतील की लेडीजकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. पण नाही, ST म्हणजे माझं लहानपणच ST असल्यासारखं होतं. वडील ST असल्यामुळे वाटायचं की नाही डेपोत जावं किंवा बसमध्ये बसणं एक वेगळं होतं. त्यामुळे नाही, आई म्हटली की तुला जी जॉब लागली आहे ती तू कर, बाकी तुझं काय पुढे व्हायचं आहे किंवा तुला जे काय करायचं आहे ते त्यासाठी भरपूर टाईम आहे, पण आज तुला परिस्थितीनुसार जॉब करणं गरजेचंच आहे आणि तू ही काही जॉब सोडू नकोस. म्हणून मग मी आहे त्या परिस्थितीत जॉब अचीव केली ती. आणि मुलाखतीला 60 जेंट्समध्ये फक्त एकच लेडीज होते मी तिथेही. आणि परीक्षेतही 3 लेडीज सिलेक्ट झाल्या होत्या, पण त्यापैकी त्या दोघींना जेव्हा माहिती पडलं की आपल्याला रिअलमध्ये जाऊन गाडी दुरुस्त करायची किंवा फील्डवरती काम करायचं, तर तेव्हा त्या दोघी मुलाखतीलाही नाहीत आल्या. असा विषय झाला.
0: म्हणजे मानसिकता तशी बाळगून ठेवतात की आपल्याला किंवा पुरुषांमध्ये काम करायचं असा एक थोडासा विषय असल्यामुळं कदाचित हे घडतं नेहमी.
1: नाही, कधीही लेडीज स्वतःचा सिक्युअर पॉईंट बघते.
0: खरं,
1: पण सिक्युअर पॉईंट पेक्षा पण कधी कधी पुढे जायचं असेल तर काही अनसिक्युअर गोष्टी पण अचीव कराव्या लागतात, तिथपर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे मला वाटलं की नाही, सगळे जर करतायत जेंट्स करू शकतात, मग मी लेडीज असून फक्त बॉडी लँग्वेजमध्ये फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. मी करू शकते हे मला कॉन्फिडन्स होता म्हणून ट्राय केला मी. मला तिथे अधिकाऱ्यांनी पण भरपूर सपोर्ट केला की बाबा नाही मॅडम तुमचं एज्युकेशन झालं तुम्ही टेबल वर्क करा हे करा. नाही, पण ते एक ऑइल डिझेल आणि ग्रेस ह्याचं जे मिश्रण आहे ते कधी सुटतच नाही.
0: एक इंटरेस्टिंग फॅक्ट, जशी आपली मुलाखत सुरू झाली तशी एक गाडीबद्दलची उत्सुकता तुमच्या मनामधून कायम होत राहिली. आणि कधी कधी असतं ना की जीवन आपल्याला अशा प्रवाहात घेऊन जातं की तिथं खरंच ते क्षेत्र तुम्हाला सापडतं आणि त्या माध्यमातून आपलं जीवन पुढं देखील चालत राहतं. हे गाड्यांचं आकर्षण असण्याचं काय कारण होतं, म्हणजे दुसऱ्यांच्या गाड्या बघून की काय मनापासून, म्हणजे काय नेमक्याच्या
1: पाठी? नाही, वडील एसटी चालवत होते आणि वडिलांसोबत मी आम्हाला फॅमिली पास भेटायचा. एसटी महामंडळाचं सूट असते तो उन्हाळा सुट्टीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीत भेटायचा. तर वडील ज्यावेळेस ड्रायव्हिंग सीटवरती बसायचे आणि ते फ्रंट ग्लासमधून पूर्ण शो फक्त ड्रायव्हरला दिसायचा की वाटायचं अरे एवढे मोठे माणसं मागे बसत आहेत आणि हा एक व्यक्ती सगळं काही बघू शकतो गाडीमध्ये फिरताना. आणि असं असायचं की गाडी हा एक प्रकार असं आहे की सगळ्या आपल्याला जे काही हवं आहे ते गाडी देऊ शकते. कुठे जायचं असेल, ॲज अ स्पर्धा असतील किंवा परीक्षा असेल किंवा कुठेही जायचं असेल, तर सायकलपासून जी सुरुवात होते ती एक यांत्रिक आणि गाडी याशिवाय काही होऊ शकत नाही, कुठेही कोणी जाऊ शकत नाही.
0: तुमचा सगळा दृष्टिकोन पुन्हा त्या गाडीपाशी येऊन थांबतोय की जीवनामध्ये जी काय
1: आयुष्याची गाडी जशी चालते
0: तसं त्या गाडीचं अट्रॅक्शन तुम्हाला राहिलं कायमस्वरूपी. प्रतिमाताई, मला याच्यानंतर असं सांगा की जेव्हा आपण हे जॉब स्वीकारलात, खूप आव्हानं देखील असणार आहेत सुरुवातीच्या काळामध्ये असतील, तर एकंदरीत कामाची सुरुवात कशी झाली, काय प्रसंग घडले असतील, काय तुम्हाला येत नसणार आहे, गेल्याबरोबर तर तुम्ही एक्सपर्ट नसणार आहे आणि त्यातली त्यात इतक्या पुरुषांसोबत एक महिला काम करते हा एक एक वेगळा त्या ठिकाणचा भाग समजला जातो, तर ते तो फेस कसा होता
1: त्यामध्ये? खर तर असं म्हणता येईल की सगळ्यांना मी काम करते किंवा आपल्यासोबत लेडीज दिली आहे काम करताना तर ते जेंट्सला अफोर्ड वाटायचं. एकतर यांत्रिक साईड म्हटल्यानंतर असं असतं की आरवाच्या भाषेमध्ये बोलणं करणं आणि मग तिथे लेडीज आली की थोडंसं
0: कामामध्ये एक बोली भाषा
1: असते.

0: लाल परी असते किंवा आपली जी बस आहे ती सगळ्यांच्या जिव्हाळ्याची आहे. मग अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा मेकॅनिकल फील्डमध्ये आपण जे काम करते, आव्हानं कुठली जाणवली? सगळी मशिनरी असेल किंवा ही सगळी माहिती, त्याची सुरुवातीची आव्हानं कुठली वाटली आपल्याला?
1: आव्हानं म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान असतं की एसटीचं टायर, टायर किंवा स्प्रिंग. ज्यावेळेस ही जबाबदारी येते किंवा हेड मेकॅनिक बोलतात की नाही तुम्ही जाऊन एखादी स्प्रिंग करा, फ्रंटची करा, रिअरची करा, जे काही पार्ट असतात ते आपल्याला काहीही माहिती नसतं. आणि असं एक वेगळ्या अँगलनी पाहायचं समोरच्या माणसाकडे की आपल्याला काय काम सांगितलं हे सुद्धा लक्षात येत नव्हतं माझ्या सुरुवातीला. हब हब उचलूनांना, हब कशाला म्हणतात हेही माहीत नव्हतं. मग तिथून सुरुवात झाली की बाबा नाही, एक एक प्रत्येक मेकॅनिकनी, म्हणजे आमच्या इथे जे काही सहकारी आहेत ॲज अ शिंदे सर असतील किंवा भरपूर जण आहेत, त्यांनी मला इतका सपोर्ट केला की नाही मॅडम हे असं काम करा, याला हे म्हणतात किंवा या पार्टला हे पार्ट बोलतात, हा असा उचलायचा असतो, हा सगळीला फिट करायचा असतो. इथून म्हणजे प्राथमिक उपचार केंद्रात जसं शिकवलं जातं तसं प्रत्येक गोष्ट मला शिकवली गेली.
0: गणेशाच्यापासून तुमची सुरुवात झाली.
1: नक्की नक्की.
0: प्रतिमाताई मला सांगा की आपण हे क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रामध्ये काम देखील आपण उत्तम प्रकारे करत आहात, एकंदरीत आपण ही आव्हानं देखील पेललेली आहे सगळी, हे करत असताना जे तुमचे अनुभव आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. कारण आपल्या महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जात आहेत, अगदी सैनिकी क्षेत्र असेल, हवाई दल असेल, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये, नौदलामध्ये सगळ्या महिला सगळीकडे कार्यरत झालेल्या आहेत, त्या खूप चांगलं काम करत आहेत. तर मला असं सांगा की ज्या महिला भगिनी आहेत नवीन क्षेत्रामध्ये जाताना विचार करतात की काय जावं, जावं का नको, अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगू शकाल?
1: जेव्हा आपले सिक्स सेन्स असतात ना, आपण म्हणतो की एखादी गोष्ट घडायची असेल किंवा ती जर काही होणार असेल तर ते लवकर कळतं. लेडीजला थोडंसा सिक्स सेन्स लवकर समजतो आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा नाही. तर तेव्हा त्यांनी फक्त आपलं मनाचं ऐकलं पाहिजे किंवा बुद्धीचं किंवा बाकीच्यांचं ऐकण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते ऐकणं गरजेचं आहे. ते जर ऐकलं तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्रात कोणी थांबवू शकणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये.
0: तुमच्या मनाची तयारी तितकी चांगली असणं गरजेचं
1: आहे.
0: मला याच्यानंतर असं सांगा की सामाजिक भाव असतो, एकतर आपण आपल्या पतीच्या निधनानंतर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आलेले आहात आणि आपण असं एक क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं की जे महिलांसाठी तितकंसं मानलं जात नाही. महिलांसाठी काही क्षेत्र आपण ठराविक ठरवून दिलेली आहेत की तिथं जाऊन महिला काम करू शकतात, एक असेल शिक्षक, एक असेल बँकेमध्ये, किंवा आपण अशी क्षेत्र ठरवून घेतलेलीच आहेत की त्या ठिकाणी फक्त महिला एका महिलाच काम. मग समाजाशी ज्यावेळेस आपला संबंध येतो, समाजावर आपण राहत असताना, तर त्या प्रतिक्रिया कशा असायच्या तुमच्या बाबतीमध्ये?
1: पहिल्यांदा तर मला मेकॅनिक आहे म्हटल्यानंतर डोळे मोठे करून बघितले जातात कुठेही असेल तर, की नाही खरंच काम करतात का तुम्ही मॅडम, हा सगळ्यांना प्रश्न पडतो. कारण की मेकॅनिक म्हणजे एक मळका काळवंडलेला प्रत्येक व्यक्ती असतो. त्यामुळे पहिल्यांदा पहिल्या नजरेत बघताना असं असं नाही तुम्ही मेकॅनिक खरंच आहेत का, तुम्ही काम करू शकतात का. पण जेव्हा काही लोक मला डेपोमध्ये येऊन बघतायत किंवा भेटतात त्यावेळेस त्यांना कळतं की नाही मॅडम खरंच काम करतात आणि आहेत. आणि आमच्या इथे पण डेपोमध्ये असं व्हायचं की अरे या मॅडम इथे काम नाहीत करू शकणार. भरपूर चालकांच्या वाहकांच्या अशी मेंटॅलिटी असायची की ह्या एकट्याच मॅडम आहेत इथे, या कसं काय काम करतात, या नाहीत काम करू शकत, उगीच यांना असं घेतलेलं आहे, असे खूप काही टोमणे पण मारले गेले मला. पण ज्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी वगैरे मी काय काम करते किंवा कसं करते याचा थोडंसं आढावा घेतला, त्यावेळेस सगळ्यांच्याच लक्षात आलं की नाही खरंच मॅडम काम करू शकतात किंवा करतायत.
0: म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया तुमच्या जीवनामध्ये अशा सुरू राहिलेल्या होत्या किंवा आता देखील तसा अनुभव तुम्हाला येत असेल, परंतु आता तुम्ही कामामध्ये एक्सपर्ट आहेत म्हणलं तर त्या बाबी थोड्याशा विरल्या जातात किंवा त्या तुमच्या कामाकडे बघून त्या बाबीकडे दुर्लक्ष देखील केलं जातं आणि एक नवीन विश्वास निर्माण होतो की खरंच मेकॅनिकल फील्डमध्ये सुद्धा एक महिला चांगल्या पद्धतीनं उत्तम पद्धतीनं काम करू शकते. खरं तर एक पुढाकार ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला एक उभारणी म्हणतो किंवा ज्याला पुढाकारच्या स्वरूपात पुढे जाणं म्हणतो ते तुम्ही या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे, खरं तर एक वाहक किंवा एक मेकॅनिकच्या स्वरूपामध्ये. मला याच्यानंतर सांगा की एस टी महामंडळाचं जसं आपण बोललो की खूप मोठं महामंडळ आहे, बरेच कामं तिथं केली जात असतात आणि इतक्या एस टीज आहेत सध्या, आता इलेक्ट्रिक वाहनं पण आपल्या बस ताफ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत, तर कामाचं स्वरूप तुम्ही लागल्यानंतर बदलतंय का सध्या? नवीन काय टेक्नॉलॉजीमध्ये काय फरक पडतोय का?
1: नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तर फरक झालेला आहे. BS4 BS6 गाड्या आलेल्या आहेत. BS6 गाड्यांमध्ये आता असं आहे की भरपूर गाड्यांना गिअरबॉक्स वगैरे नाही आहेत, इलेक्ट्रॉनिक्स गाड्या वगैरे आहेत, तर त्यांचा जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते कम्प्युटरवरती डिपेंड करतात किंवा स्कॅनर कोडिंगवरती डिपेंड करतात.

0: शकतात. तर तेही टेक्नॉलॉजीमुळे ॲडव्हान्स झालेलं आहे आणि ते शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की आमचा जो बेस होता तो पूर्णपणे वेगळा होता, नॉन टेक्निकल होता. आता तो टेक्निकलमध्ये हळूहळू डायव्हर्ट होत आलेला आहे.
1: मला असं सांगायच्या नंतर प्रतिमाताई की ज्यावेळेस आपण हे सगळे कामं करत असतो, कुठलाही मेकॅनिक असेल त्याचं काम जर चुकलं तर अनेकांचे जीव देखील धोक्यात येऊ शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली असते. तर असं हे काम करत असताना कोणती काळजी आपण घेता आणि जे आपल्याला काम दिलेलं आहे ते अचूक होण्यासाठी काय आपण वेगळं करताय, आपण काय वेगळं करता काय संदर्भात सांगावं?
0: नक्कीच, कुठलंही काम हे परफेक्ट नसतं होत, पण परफेक्ट करण्यासाठी आम्हाला जे आमचे सिनियर आहेत ते आमचं प्रत्येक काम परफेक्ट झालंय की नाही हे व्हेरीफाय करत असतात. जे की हेड मेकॅनिकल असतील, चार्जमन असतील किंवा EWS असतील, जे काही काम असतं ते व्हेरीफाय केलं जातं अधिकाऱ्यांमार्फत आणि त्यानंतरच वाहनं, गाडी जे काही असेल ते चालकाकडे सुपूर्त केली जाते.
1: मॅडम, आता इथं काम करत असताना एक प्रगल्भ आपण झालेले आहात, काम देखील चांगलं करतात, समाजाने आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे कदाचित, किंवा तसा प्रयत्न देखील सुरू असतो कदाचित. मला याच्यानंतर सांग, हे सोडून आणखी आपल्याला, आपण गाड्याची तर आवड आपल्याला आहेच, पण आणखी महिलांसाठी आपण काय वेगळे प्रयत्न करणार आहात किंवा आपल्या माध्यमातून काय तसे प्रयत्न केले जात आहेत?
0: ॲक्च्युली ST महामंडळमध्ये आता सध्या मेकॅनिक साईडला ज्या काही व्हॅकन्सी निघणार आहेत त्यासाठी लेडीजला 35% ऐवजी 50-50 केलेलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रासारखंच आहे की तुम्ही या, काम करा. आणि प्रत्येकाला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ST पण. असं नाही की ST महामंडळ आहे म्हणजे दुर्लक्षित आहे किंवा एक वेगळं क्षेत्र आहे.
1: खरं तर आपला कणा आहे ST महामंडळ, नागरिकांच्या
0: सगळ्यांचाच कणा आहे. तो पूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं तरी चालेल. कारण की महाराष्ट्रात काही फिरलं नाही तरी चालेल, पण ST फिरली पाहिजे असं आहे. त्यामुळे तो कणा आहे महाराष्ट्राचा. मी स्वतः एक पतसंस्थेची संचालिका आहे. निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था गेल्या 6 महिन्यापूर्वी स्थापन केलेली आहे. तर तिच्यामध्ये पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ST पण कर्मचाऱ्यांनी सपोर्ट केलेला आहे की लोन्स वगैरे, ST पेमेंट कमी असते तर ते, हां, त्यांनी इन्व्हेस्टमेंट पण करणं आणि लोन पण, ह्या पण गोष्टीमध्ये खूप छान पद्धतीने मला सपोर्ट केलं की नाही मॅडम तुम्ही खूप चांगलं काम करतायत. आणि गाडी आणि ST हा विषय जर संपला तर मग म्हटलं आपल्याला पेमेंटसाठी थोडंसं अर्थव्यवस्थेमध्ये ST महामंडळ हा एक खूपच पेमेंटचा खूप कमी भाग आहे. इतकी पेमेंट कमी आहे की लोक म्हणतात काय करता ST तुम्ही, एवढ्या पेमेंटमध्ये नाही भागू शकत. तर त्यासाठी मी स्वतःचा एक उद्योग म्हणून 1 VC टेम्पो ट्रॅव्हलर घेतलेली आहे. ॲज अ पार्टनरशिपमध्ये आहे ती पण
1: शाखामध्ये.
0: गाडीशिवाय काही होऊ शकणार नाही कदाचित आयुष्यामध्ये.
1: तर प्रतिमाताईंचा प्रवास तर आपण बघतो आहोत, तर या प्रवासामध्ये तितक्याच ताकदीनं, तितक्याच उत्कटतेनं त्यांच्या पाठीमागं अगदी बॅकबोन ज्याला म्हणता येईल किंवा बॅक सपोर्ट म्हणता येईल असे त्यांच्या आईसाहेब आहेत, संजीवनी यशवंत गुरव, या देखील आज आपल्यासोबत आलेले आहेत. तर संजीवनी ताई, तुम्ही काय सांगू शकाल, कसा प्रवास होता आणि तुमचा रोल किती इम्पॉर्टंट आहे त्यांनी सांगितलेलंच आहे, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं?
2: मला असं वाटतं की मुलींनी कसंही संकट आलं, कितीही संकट मोठं आलं तर घाबरायचं नाही. पहिली गोष्ट, अजिबात भीती बाळगायची नाही. मला जन्म एका आईने दिलेला आहे आणि जन्म देताना तिनं ज्या वेदना सहन केल्यात त्या संकटाला तोंड देऊन जी महिला पुढं येते तिनं प्रत्येक संघर्ष जीवनभर सहन करत जावा मला असं वाटतं. आणि प्रतिमानी तर नाव ठेवलं आहे मी प्रतिमा, कुणी इतरांनी ठेवलेलं नाही. मी माझ्या मुलींची नावं पण अशी निवडून ठेवलीत, रेश्मा, सुषमा आणि प्रतिमा. त्यांनी सगळ्यांची माँ व्हावी आयुष्यात असं ह्यासाठी मी नावं ठेवलेत. किंवा कुठल्या देवाचं, कुठल्या ह्याचं नाव ठेवलं नाही की सगळ्यांची आई व्हावी. अख्ख्या जगात कोण पण समोर यावं, पहिली त्यांनी त्याची आई बहीण असं होऊन वागावं. आणि जीवन स्वतःचं दुःख असो सुख असो हे तर काय ते दाशी आहेत, सुख दुःख हे दाशी आहेत जीवनातल्या, ते येणार आणि जाणार. म्हणून त्याचं कधी खेद करायचा नाही आणि आले म्हणून त्याला घाबरून, असं जसं माझी ही प्रतिमा, इतकं दुःख झालं आहे मला पहाडासारखं की मला असं वाटायचं रस्त्याने चालले तरी मी 5-6 वेळा मला धडकले असते, हे म्हातारे लई बघून चल ना असं म्हणायचे लोक. मला वाटतं या मुलीला मी कसं पुढं नेऊ आणि काय करू, की काय केल्यावर पुढं जाईल असा नेहमी डोक्यामध्ये विचार. आणि मुलींच्या समोर विचार आणून नाही, नेहमी कामात राहायचं. आणि असं वाटायचं की या मुलींनी अक्षरशः काहीतरी घडलं पाहिजे. आणि आज माझी मुलगी मला असं वाटतंय की घडली, दुःख सहन करत करत घडली, तिनं स्वतःला सावरलं, तिनं स्वतःला सावरलं. माझा विषय काहीच नाही, मी तर आई आहे, माझी कर्तव्य केलेत, करत राहीन. पण तिनं आता एका मुलीची आई आहे, तिनं त्या कर्तव्यासाठी पुढं गेलं पाहिजे. काहीही करू द्या, मी त्यांना नेहमी सांगितलं दोन गोष्टी सोडून पुढं जायचं. कुणी थोडा वेळ निंदा करल, काही करल, त्याला पाठीमागं आपण बघायचं नाही. दोन दिवसांनी त्याला समजवून सांगायचं, पण आपण त्याचा राग किंवा आपण डोक्यावर दडपण त्याचं घेऊन आपण थांबायचं नाही. आपलं आयुष्य का थांबवायचं? आपलं आयुष्य थांबलं म्हणजे एक जीवन प्रवास थांबला, संपलं सगळं तिथं. त्यामुळं त्यांनी अजिबात थांबलं नाही पाहिजे. जीवनाचा प्रवास असाच चालू ठेवला पाहिजे. किती खळगे, काच, दगड, धोंडे, वाईट दृष्ट्या काही जरी जीवनात आलं तर पुढं गेलं पाहिजे. आणि पुढं गेलेलं आईला बघायसाठी तिनं मला दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन करून आणलेत. त्यामुळं मला तिनं पुढंच गेलेलं बघायचं. तिनं मतारबी झालेलं बघायचं नाही आणि तिनं थांबलेलं बी बघायचं नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, नंतर माझा विषय संपला. मी संपले का विषय संपला? पण तिनं सध्या तरी तिनं चाललं पाहिजे, पुढं गेली पाहिजे. तिचं दुःख एवढं म्हणजे एवढं आहे, एवढं स्ट्रगल केलं आहे त्यांनी की मला असं शब्दामध्ये कसं सांगू. आणि आज काहीतरी योगायोग म्हणून आम्हाला दोन शब्द सांगण्याचे किंवा बोलण्याचे ही काहीतरी देवीचीच कृपा म्हणायचं. त्यामुळं आम्हाला ते भैया काय भेटले आणि आम्ही आलो. अरे हे मुलगी कुठं जायचं म्हणलं ना की थांबून राहणार, जाऊ परत, बघू परत, करू परत. मग मला कसं वाटतं आहे, नेक्क्या मी देरी घेऊ, मग ते कुठलंही असो. एखाद्यानं म्हणलं नाही तर कुत्रं मेलं ते उचलून टाकायला या, तरी जायचं, थांबायचं नाही. असं मला एक म्हणायचं आहे. आणि यांनी पुढं गेलं पाहिजे. जीवन हे असंच असतं. मी माझी अक्षरशः कविता लिहिली होती स्वतः, ती कविता वाचून दोन नंबर मुलींची सुईरीक जमली माझ्या.
1: कोणती कविता होती सांगते?
2: आपलं फक्त लक्ष नव्हतं, माझ्या काय एवढं आठवत नाही, अटॅक होऊन गेल्यामुळं बराच काय विसर पडलाय. आपलं फक्त लक्ष नसतं, जीवनात खूप काय करण्याजोगं असतं, फक्त आपलं फक्त लक्ष नसतं. या पुढच्या ओळी काय मला आठवत नाहीत. आणि असे 5-6 कडवे मी लिहून ठेवले होते आणि ती भिंतीवर मुलींनी पुढं जावं. यांना रोज कुठपर्यंत सांगणार आपण? त्या वाचतील आणि पुढं जातील. आणि तिन्ही मुली माझ्या जीवनात सक्सेस आहेत. त्याच्यामुळं मला माझ्या मुलींबद्दल, तिन्हीबद्दल आणि मुलाबद्दल पण गर्व आहे. आणि मी मुलींना नेहमी म्हणते, कुणी नावच ठेवायला जग निर्माण झालं आहे. खरं आहे का खोटं? जग गाढवावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. जगाचं काम ती करणारच. किती जरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, रामायण वाचा, सप्ते करा, त्यांच्या जो देवानी गुण घालून दिला आहे तो गुण कधीही बाहेर जाणार नाही, तो सोबतच जाणार. त्यामुळं ते विकार आहेत ना माणसातले, ते निघणार नाहीत. एखाद्याच्या आईनं जर म्हणलं ना, बाळा तू हे करू नको, पण त्याला ती वस्तू जागा तिथं खेचून नेतं आणि ते बरोबर मूल ते करतं. म्हणून माझ्याप्रती मना अशा वाईट गोष्टीतल्या सगळं मन कुठेकडेही काढून, कुणी काय म्हणतं आहे वाईट गोष्टी म्हणजे कुणी काय म्हणतं आहे वाईट म्हणतं आहे, त्याच्या पुढं जायचं. म्हणलं आहे ना तर त्याच्या पुढं जायचं आणि पुढं जाऊन सक्सेस जीवनात राहायचं. आणि मला शेवटचा गोड दाखवायचा. जसं आज आम्ही नूतन वर्ष अभिनंदन म्हणतात, कालचा दिवस आणि आजचा आम्ही योगायोगानं आलो. आम्ही काय सापडणाऱ्या बाया, अजिबात सापडल्या नसतो आम्ही. खरंच सांगते, कारण का मी जे जीवन भोगत आले, सहन करत आले, मुलांचे सुख दुःख, त्याच्यामुळं मला असं वाटते वेळच नाही. आता मुलांना कसं वाटतं हे करू का ते करू आणि कसं पुढं जाऊ, असे प्रश्न पडलेत त्यांच्या पुढं. पण तुम्ही सावकाश करा, तुमचं तुमच्यापाशी ऑटोमॅटिक लिहील, ही माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. कारण का माझा आत्मविश्वास इतका खंबीर आहे आणि माझी इच्छाशक्ती बी प्रबळ आहे. त्यामुळं मला कुठल्याच गोष्टी जीवनात, आज मी विचार करायची गोष्ट, अटॅक आले संपले होते, रात्री 8 अटॅक आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी 12 मला दवाखान्यात नेलेलं. आणि याच मुलीनं तर डॉक्टर सुद्धा म्हणे आईला चालवत आणले म्हणे अटॅक आले म्हणून सांगतेस वडगावकर सर आणि काय म्हणे हां. म्हणून मला काय म्हणायचं जीवन संपल्यालं परत आले मग माणूस काय करू शकत नाही तिथं बाई असू का पुरुष असू आणि लेडीज पुरुषाला बी जन्म देते आणि स्त्रीला पण देते त्यामुळं लेडीजनं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. मुलाला आपण जन्म घातलाय पती कुणाचा तरी मुलगाच आहे आणि भाऊ पण कुणाचा तर मुलगाच आहे त्यामुळं माणसानी कधीही मागं संपायचं बघायचं नाही पुढं जायचं आणि अजिबात कसलंही दुःख येऊ द्या संघर्ष येऊ द्या की मी तिथं कमी पडन मला येतंय की नाही येतंय की नाही म्हणलं का संपलं मग लोकांचं आधार घ्यायची वेळ येते म्हणून स्वतःच्या आधारावर दोन्ही पायावर भगवंतानी दोन हात आणि दोन पाय दिलेत त्याच्यावर पुढं जायचं आणि पुढं म्हणजे पुढंच पुढं बघित गेलं का पुढं जात. मला आज यांनी असं म्हणले आणि मला नाही जायचं गं आई तर मग यांचा स्वभाव तसा झालेला त्यामुळं मला काय म्हणजे पुढं जावा पुढं बघा पाठीमागं वळून बघितलं की वळणं दिसतात आणि रस्ता खरतड दिसतो त्यामुळं पुढचा रस्ता बघत गेलं की साप एकदम स्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या प्रतिमानं जीवनामध्ये कितीही दुःख आलं तर प्रतिमा नाव घेताना लोकंसुद्धा तिला डेपोमध्ये प्रतिमा ह्या शब्दावर तिच्या चर्चा करतात की मा आणि प्रतिमा याच्यात बघा म्हणते किती विशेष आहे. त्यामुळं जसं नाव आहे तसं नावाप्रमाणे तिनं राहावं पुढं जीवनात जावं आणि संघर्ष करत राहावं. संघर्ष येणारच आहे हो तुम्ही जरी नाही म्हणलं ना आज कपडे स्वच्छ घातलेत म्हणून मधलं काय लगेच्या लगे हे होत नसतं मन गान होत धुतलं जात नाही पण म्हणून स्वच्छ कपडे जसे असतात दररोज बदलतो तसं मन कधी बदल पत्ता लागणार नाही आणि सांगूही शकणार. त्यामुळं मनाला आवर घालून मुलींनी आणि मुलांनी पण पुढं जावं आणि जीवनामध्ये काही काम करताना अडचणी येणारच आहेत. अडचणीशिवाय काय आहे का सांगा तुम्ही. ज्यावेळेस आई बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला किती अडचणी ती किती अडचणी ती पण तिनं तिच्या स्वतःच्या अडचणीकडे न बघता ती बाळ कसं मोठं होईल त्याला माकायचं कसं नाऊ कसं घालायचं त्याला साबण लावून स्वच्छ कसं करायचं पाळण्यात व्यवस्थित झोप ह्याच्याकडे बघते ती बाकीच्या स्वतःच्या इतर गोष्टीकडे बघत नाही. तसं लेकरांनी कुण्याही आईला न दुखवता पुढं आणि पुढं जावं आणि मला एवढंच सांगायचं आहे.
1: खरं तर खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचं नावच त्या अर्थानं संजीवनी यशवंत आहे आणि त्या तुमच्या प्रतिमा आहेत. खरं तर तुमच्या नावामध्ये ती संजीवनी आहे जी तुमच्या पुढच्या पिढीला देखील उपलब्ध झालेली आहे. तर सुंदर शब्दामध्ये तुम्ही खरं तर तुमचे हे अनुभव सगळ्यांसाठी आजीचा बटवा असल्यासारखे असणार आहेत खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं मी सांगू शकतो. तर प्रतिमाताई तुम्ही जसं आपण मुलाखत आपली सुरू झालेली आहे तसं आपण एक हसतमुख नेहमी राहता तो एक मोठा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन मला आपल्या सगळ्या शैलीमध्ये दिसतो आहे. तर इतक्या संकटात सुद्धा महिला अशा राहू शकतात ह्याचं एक वेगळं उदाहरण मला ते वाटतं की तुम्ही असाल कदाचित. याचं रहस्य काय सांगाल तुम्ही.
0: याचं रहस्य माझ्या पाठीमागे असणारी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईचा सपोर्ट सिस्टीम. कारण की मी कुठल्याही ठिकाणी जात असेन तर ती म्हणते हां जा तू बिंदास जा मी आहे मागे आणि इतकं फ्रीडम आहे घरामध्ये की चुकण्यासाठी मार्गच नाही आहे. घरातल्यांनी इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे की वाटतच नाही की आपण कुठल्या बंदिस्त याच्यामध्ये आहेत किंवा काही आहेत. यामुळे
1: खरं तर खूप चांगलं आत्ता आपण बोलताना सांगितलं की इतकं स्वातंत्र्य या स्वातंत्र्याच्या अर्थामधून बऱ्याच बाबी देखील समोर येत राहतात. तर स्त्रियांना तितकं स्वातंत्र्य असणं देखील खूप गरजेचं आहे. जर घरातून जर त्यांच्यावर जर स्वातंत्र्यावरती बंधनं आणली गेली तर जसं तुम्ही आता काम करताय तशा क्षेत्रामध्ये कदाचित महिला काम करू शकणार नाही. तर तुमचा जो बॅक सपोर्ट आईच्या संदर्भात काय सांगाल आपण. आई तुम्हाला कशा आत्तापर्यंत तुमच्या बाजूनं राहिल्या किंवा तुमच्या बरोबर राहिल्या.
0: ॲक्च्युली आई राहते माझ्यासाठी. आज माझा भाऊ पनवेलला राहतोय वडील पण पनवेलला असतात पण आई फक्त माझा जॉब इथे आहे म्हणून माझ्यासाठी इथे राहते. माझी मुलगी आहे माझ्यासोबत तिला शाळेतून आणणं नेणं या सगळ्याच गोष्टी आहेत. मग तिला वाटतं की तिच्या जॉबकडे कुठे दुर्लक्ष होईल किंवा कामामध्ये माझ्या मुलीला टेन्शन येऊ नये यासाठी ती जास्त की तू काळजी करू नको मी तिला शाळेतून आणते ती जेवेल वगैरे या सगळ्याची जबाबदारी माझ्या आईने घेतलेली आहे. म्हणजे माझ्या मुलीची पण आई आईच झालेली
1: त्यामुळे रिपीट साखळी सुरू झालेली आहे खरं
0: तर. हो नक्कीच.
1: आणि असा बॅक सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत
0: नाही.
1: हे खूप महत्त्वाचं आहे. प्रतिमाता, या सगळ्या धकाधकीच्या वातावरणामध्ये आपण काही छंद देखील जोपासत असतो जगत असताना, किंवा आता आपण तर असं इतक्या टेक्निकल विभागामध्ये काम करताय तर थोडंसं रिलॅक्सेशन असणं गरजेचं आहे, थोडंसं माइंड शांत होणं देखील गरजेचं असतं. आपण कोणते आपल्याला कोणते छंद आहेत?
0: मला पहिला छंद म्हणजे ढोल वाजवणे. मी दरवर्षी नाना दंडनाईक यांच्या पथकामध्ये ढोल वाजवते मराठीशाहीमध्ये.
1: हा आणखी एक वेगळा तुमचा प्रवास म्हणावा लागेल.
0: मृदंगही वाजवते भजनी मंडळामध्ये. आणि त्यानंतर बॉडी बिल्डिंगचं हाऊस आहे तर त्यासाठी मी रेग्युलर जिम पण करते संध्याकाळी 2 तास.
1: हा आणखी एक वेगळा पॅटर्न तुमच्या व्यक्तिमत्वामधून बाहेर येतो आहे की जिथं पुरुषांचं वर्चस्व आहे ते एक क्षेत्र तुम्हाला सोडायचं नाही असं दिसतंय याच्यामधून.
0: नाही असं काही नाहीये, फक्त एवढंच की सगळ्या पुरुषांसोबत भावांसोबत बरोबरीने चालायचा प्रयत्न करते.
1: ते बघून आणखी दुसऱ्या मुली देखील प्रेरित होतात. नक्कीच. हो, तर मृदुंगाच्या विषयी काय सांगता येईल? मृदुंग आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये लोक त्याच्याशी पारंगत असतात, त्याचे अनुभव काय सांगता येतील?
0: आपल्या इथे वाघमारे सर म्हणून आहेत, तर वाघमारे सरांकडे मी जे काही प्रिलियमची परीक्षा वगैरे असते मृदुंगामध्ये तर ती त्यांच्याद्वारे पासआउट केलेली आहे. आणि त्यानंतर पुढील शिक्षण असं की नाही, फक्त आईला आवडतं, आई भजन गाते म्हणते तर त्यामुळे मी पण नाही भाऊ पेटी वाजवतो तर कोणीतरी आणखीन मृदंग वाजवणारं हवं या हिशोबाने चालू केलं होतं. एक एक थाप टाकायला चालू केली तर त्यानंतर एक आवड निर्माण झाली, जमलं ते वाजवायला आणि चालू आहे.
1: आणि हे सगळं असताना हे बॉडी बिल्डिंगचा विषय कसा डोक्यात आला?
0: लोक बोलतात की तुला हेवी काम वजन उचलणार नाही. आमची अडचण इथे येते की तू लेडीज आहे, तू उचलू शकत नाही. तर त्यानुसार मग स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा डेलीचं जे काही वर्क आहे याच्यातून थोडंसं रिलॅक्सेशन मिळावं यासाठी जिम जॉईन केली होती. पण जिममध्ये भरपूर जणांनी सपोर्ट केला की नाही तुम्ही बॉडी बिल्डिंग करू शकताय, तुमच्याकडे आहे तेवढी स्ट्रेंथ. तर त्यानुसार मी आता तेही चालू केलं आहे बॉडी बिल्डिंगसाठी.
1: तू एक नवा अध्याय आणखी तुमच्या कामामध्ये जोडला जाणार आहे.
0: नक्की. कालच मला त्याबद्दल एक गोल्ड मेडल मिळालं आहे MS फिटनेस क्लबतर्फे मुक्ती अर्शिक यांच्याकडून.
1: अच्छा, तिथं देखील तुम्ही सर्वोच्च पद गाठलं.
0: हो नक्की.
1: तर प्रतिमाताई, खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण काम करत आहात, खूप वेगळं काम करत आहात आणि उत्साहानं काम करतायत, महिलांसोबत देखील काम करतायत, आर्थिक हितासाठी काम करतायत, सगळ्या बाबींमध्ये काम करून तुम्ही पुढे जाण्याचा एक परिपूर्ण महिला होण्याचा देखील आपला तो एक प्रयत्न दिसतो आहे. प्रयत्न दिसण्यापेक्षा तुम्ही तसं काम देखील करून ते सिद्ध करताय. तर आपला हा जो मी स्वामिनी कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी तुम्ही जाता जाता काय सांगू शकाल? कसं जाणं पुढं गरजेचं आहे, काय करावं लागेल? कारण आहे त्या क्षेत्रामध्ये आता महिलांना देखील नवीन नवीन क्षेत्र उपलब्ध होताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिला जात आहेत की जिथं थोडासा आपल्या सामाजिक बांधिलकी असेल किंवा सामाजिक भावनेच्या पुढे जाऊन काम करणं खूप गरजेचं आहे. अशा महिला भगिनींसाठी तुम्ही काय सांगू शकाल की त्यांनी कसं काम करणं गरजेचं आहे?
0: आपली मानसिकता जी आहे ती खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की कोणी काही चुकीचं जरी बोललं तरी ते सहन करून पुढे जाण्याची ताकद ठेवा. आणि आपण जे काम करतोय ते स्वतःच्या मनाला जर पटत असेल तर तिथे डगमगायचं नाही आणि त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत राहायचं. प्रामाणिकपणे मेहनत केली तर नक्कीच तुम्ही अचीव होऊ शकता कुठेही.
1: म्हणजे कामाप्रती आपली प्रामाणिकता असणं तितकंच गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या आपण जे काम करतोय तिथं न डगमगता पुढे जाणं देखील गरजेचं आहे. तर श्रोते हो, आपण आज जी बातचीत करतो आहोत मी स्वामिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्या आहेत मराठवाड्यातील पहिल्या यांत्रिकी सहाय्यक म्हणजे मेकॅनिक असणाऱ्या प्रतिमा हनुमंत शिंगारे यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतो आहोत. तर खूप आभार आपले, आपण आज रेडिओ तिरणामध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांशी बातचीत केली, महिलांशी देखील आपण खूप चांगल्या बाबी सांगितलेल्या आहेत. तर जाता जाता आपल्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे असं एक कुठलं गीत आहे जे तुम्हाला खूप आवडतं आणि इतरांना देखील तुम्हाला वाटतं की हे गीत इतरांनी देखील ऐकणं खूप गरजेचं आहे, काय सांगाल?
0: ए जिंदगी गलेला काले.
1: तर गीतसुद्धा तसंच आहे, खूप सुंदर असं गीत आहे, सुरेश वाडकर यांचा आवाज आहे आणि त्याच्यामध्ये जे भाव आहे त्या गीताच्या माध्यमातून तर ते खूप सुंदर भाव आपण ऐकत असू त्या गीताच्या माध्यमातून. हेच गीत प्रतिमाताईने देखील आपल्याला सुचवलेलं आहे. तर प्रतिमताई, आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जी बातचीत केली, ज्या गप्पा मारल्या, आपल्या प्रतिभेमुळं आम्हाला देखील एक नवीन महिलांच्या बाबतीमध्ये माहिती होत राहतं की महिला आजकाल काय करतात किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन कशा पद्धतीनं अतिशय उत्साहानं आपल्यासारखं हसतमुख राहून काम करतायत. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आज आपण इथं आला तर आमच्याशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, मी स्वामिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच अष्ट वाटा जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या महिला भगिनींना आपण भेटत राहणार आहोत आणि अशाच अनुभवातून आपण पुढे देखील प्रगल्भ होत राहणार आहोत. धन्यवाद.

मी आरंभ मी निर्माण मी वाटचाल पूर्णत्वाची शक्ती स्फूर्ती प्रेरणेची कहाणी मी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणा.

0: साथ शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10 ते 25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आपण म्हणतच असतो की जिंदगी एक ख्वाब है, जिंदगी एक दर्पण है, जिंदगी दवा है, जिंदगी इनायत है, जिंदगी बेखुदी है, जिंदगी प्यार का गीत है, जिंदगी दर्द है, अशी नावाविध रूप घेऊन हे जीवन अर्थात जिंदगी आपल्या समोर येत राहते। तर या जिंदगीचे अर्थात जीवनाचे अनेक रंगाचे आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेणार आहोत। तर ऐकूयात जिंदगीला समर्पित असलेली ही सदाबहार गीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत। संगीतकार आहेत RD बर्मन।

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायक कलाकार अनुप घोषाल आणि चित्रपट आहे मासूम.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत उषा खन्ना आणि चित्रपट आहे आप तो ऐसे ना थे.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे शोर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अंदाज.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्नाडे. गीत आहे योगेश यांचं, संगीतकार आहेत सलील चौधरी आणि चित्रपट आहे आनंद.

आपकी कसम या चित्रपटातील हे गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. हे गीत आपण ऐकतोय स्वर बहार या कार्यक्रमातून.

श्रोतेहो, स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सफर.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात काला पत्थर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या विषयी आपण आपली मतं नोंदवू शकता, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता. यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, अर्थात 9970 500 900. आपण स्वरबहार या कार्यक्रमात पुन्हा भेटणारच आहोत एका नव्या थीमसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या बिग स्टार शोमध्ये, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोमधून आपण अशाच एका खूप जास्त मोठ्या बिग स्टारला देखील भेटणार आहोत। श्रोते हो, हा कार्यक्रम ऐकत असताना, लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताना आपण मला 9970509 या क्रमांकावरती नक्कीच मला मेसेज करून सांगायचं आहे की आजचा आपला एपिसोड हा आपल्याला कसा वाटतोय ते। मंडळी, म्हणतात ना, जो इथल्या मूळ मातीत जन्मतो त्याला ना वाऱ्याची भीती ना आभाळाचं भय असतं, उलट या सगळ्या बिकट परिस्थितीला ते आपल्या चालण्याचं साधन बनवतात। यामध्येच आपल्या देशामध्ये अनेक व्यक्तिमत्वांनी जन्म घेतला, ज्यांनी केवळ आपली परिस्थितीच बदलली नाही तर वर्षानुवर्ष समाजाने आणि इथल्या व्यवस्थेने लादलेली जोखड उधळून लावली आणि आपला एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला, ज्यांनी अशा प्रश्नांची उत्तरं शोधली जी कोणीही शोधण्याचा प्रयत्न केला नाही। अशाच एका वादळी आणि रेखांकित व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत, जे खरंच बिग स्टार आहेत सामाजिक क्षेत्रात आणि फिल्मी जगतात सुद्धा। ते म्हणजे मराठी आणि हिंदी जगतामधील सुपर अण्णा, म्हणजेच आपले नागराज मंजुळे। तेव्हा जाणून घेऊयात अण्णांचा हा उदयन्मुख प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शोमधून। आजचे आपले बिग स्टार नागराज मंजुळे।

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा, आणि या शोचा तुम्ही आनंद घेत आहे रेडिओ उतेरणा 90.4 FM वरून. श्रोते हो, नागराज मंजुळे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर गावचा. घरची परिस्थिती ही फारच बेताची होती. नागराज मंजुळे यांच्या घरात कुणीही जास्त शिक्षण घेतलेलं नव्हतं, परंतु परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण जेऊरमधून पूर्ण केलं. परंतु सिनेमाचं वेड नागराज यांना अगदी सुरुवातीपासूनच होतं. पदवीनंतर त्यांनी मराठी विषयात MA आणि MPhil पूर्ण केलं, परंतु चित्रपट निर्मितीचा ध्यास मात्र त्यांना शांत बसू देत नव्हता. यासाठीच त्यांनी मास कम्युनिकेशन स्टडीजचा 2 वर्षात कोर्सही पूर्ण केला, आणि इथूनच त्यांच्या जीवनाला एक नवी कलाटणी देखील मिळाली.

शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा, कुटुंबातील गरिबीमुळे आणि समाजातील खोलवर रुजलेल्या द्वेष आणि तिरस्कार या कारणामुळे या प्रजातीमधील मुलांना औपचारिक शिक्षणही मिळत नाही, अशी व्यथा पिस्तुल्या या चित्रपटामधून नागराज मंजुळेंनी मांडली. एकूणच समाजाचा जो एक कुरूप चेहरा व्यवस्थेने निर्माण केला आहे तो प्रथमतः दाखवण्यामध्ये नागराज मंजुळे यशस्वी ठरले आणि इथूनच पुढे त्यांचा चित्रपट प्रवासाची दिशाही ठरली.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार हे आहेत बिग स्टार म्हणजेच नागराज मंजुळे. श्रोते हो, यानंतर 2014 साल हेही नागराज मंजुळे यांच्या

खास ठरलं. या वर्षात त्यांचा एक अत्यंत वेगळा आणि प्रभावित करणारा चित्रपट आला, तो म्हणजे फॅन्ड्री. अर्थात कैकाडी भाषेमध्ये त्याला डुक्कर म्हणतात. समाजात आजही एक हीन भावना आहे जी एका विशिष्ट वर्गाला आजही जवळ करत नाही. त्यांचं जीणं आजही एका उपेक्षित अशा पशुसारखंच आहे. हे फॅन्ड्री मधून मांडण्यात नागराज यशस्वी ठरले आणि हे सगळं मांडत असताना त्यांनी एका प्रेम कहाणीचा आधार घेतला, जी कहाणी अगदी नाजूक तरल भावनेनी सुरू होते आणि वास्तवाच्या भया निखाऱ्यात करपून निघते.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत हिंदी आणि मराठीतील अण्णा अर्थात नागराज मंजुळे. श्रोते हो, फॅन्ड्री सिनेमा वास्तव जगातील एक झणझणीत अंजन आहे. या चित्रपटातील नायक जब्या शालूच्या प्रेमात आहे, जो तिला जीवनातील एक कथा समजून जगत राहतो. परंतु ज्या समाजात तो राहतो तिथल्या जातीपातीच्या एवढ्या उंच भिंती आहेत की जब्या कधीच त्या पार करू शकत नाही आणि त्याचा शेवटही त्याला त्याच विद्रोही वळणावर आणून सोडतो जिथं लढण्याखेरीज पर्याय नसतो. फॅन्ड्रीमधील प्रत्येक प्रसंग आपल्याला सामाजिक विसंगतीचा अनुभव देत राहतो. एका प्रसंगात जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी काय करतात आणि राष्ट्रगीताचा खरा आदर कोण करतं हा प्रसंगही नागराजनी कमालीचा हाताळलाय. त्यामुळे याच सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळा नागराज मंजुळे आपल्या सर्वांनी पाहिला.

आपण एक तहत रेडिओ उतेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ उतेरणाची आरजी प्रगती आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत मराठीतील सुपरस्टार दिग्दर्शक सैराट नागराज मंजुळे यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, फँड्रीच्या अमाप यशानंतर 2016 वर्षही नागराज मंजुळे यांच्यासाठी ऐतिहासिक असंच ठरलं. कारण याच वर्षी नागराज मंजुळेंनी इतिहास घडवला अशा एका चित्रपटाने, जो चित्रपट पुढे मराठी आणि संपूर्ण सिने जगतामध्ये मैलाचा दगड ठरला. तो चित्रपट होता सैराट. सैराट हा शब्द पहिल्यांदा राग जाधव यांनी दादा कोंडके यांच्या संदर्भात वापरला होता. सैराट या शब्दाचा उगम अर्थात स्वैर स्वच्छंदी असा होतो. परंतु या विभागलेल्या आणि ग्रासलेल्या समाज व्यवस्थेमध्ये हे सगळे बांध बंधन तोडून एक नवा स्वैर प्रेम निर्माण करू शकते हे सैराटनं दाखवून दिलं. आणि 100 कोटीच्या वर मराठीमध्ये कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार दिग्दर्शक नागराज मंजुळे. मंडळी, जातीय समीकरणे, त्यामधील दाहकता आणि पुढे जाऊन ते प्रेम साकार करण्यासाठीचा अट्टहास हा नागराज मंजुळेंनी शब्दाच्या आणि परिस्थितीच्या पुढे जाऊन मांडला. ज्या दुष्ट चक्रात नायक नायिका अर्थात आर्ची आणि परशा अडकतात, प्रत्येक जण तेथे स्वतःला शोधत राहतो. सैराटचं एकूणच कथानक, मांडणी आणि शेवटचा प्रसंग हा सामाजिक परिस्थितीचं वाभाडे काढत राहतो आणि आपणही सुन्न होऊन जातो. हे सगळं मांडत असताना नागराजने कोणताही तकलादूपणा दाखवला नाही, परंतु यातही रिंकू राजगुरूने साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा या काळातील अनेक स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते आणि सैराट आपल्याला काळाच्या पुढे घेऊन जातो.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, चित्रपटातील अभिनेत्री या नेहमीच गोऱ्या, नाजूक, सुंदर, वेंधळ्या दाखवल्या जातात. हे वलयही नागराजने तोडून दाखवलं. त्यांना याच गोष्टीचा खूप राग यायचा. बाजूला एवढ्या कर्तबगार महिला असताना असं का व्हावं याचा ते विचार करायचे. म्हणूनच परिणामाची चिंता न करता जो सामाजिक आशय आहे, जे सत्य आहे, ते निर्भीडपणे नागराजनी मांडलं. त्यांची पात्रही सत्याला अगदी जवळून सांगणारी अशीच आहेत आणि ती आपल्याला वास्तवाची जाणीव देखील करून देतात.

0: वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत नागराज मंजुळे. नागराज यांनी त्यानंतर अनेक चित्रपटाची निर्मिती देखील केली. यामध्ये त्यांचा नाळ या चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याचे दोन भाग आहेत, ग्रामीण जीवन, ग्रामीण जीवनाचा बाज, त्यामधील निरागस्ता नागराज मंजुळेंनी अचूक मांडली. यातील चैत्या आणि त्याच्या आईची कथा नागराज मंजुळेंनी आपल्या समोर आणली, ती भावली आणि याही चित्रपटासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावावर त्यांनी केले.
1: मी सगळं काम करतो तुझी
2: चैत्या.
1: आज रविवार असते, अभ्यास
2: नाही.
1: येतो मी थोड्या वेळानं. जाऊ दे ना.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर जी प्रगती आपल्यासोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार दिग्दर्शक नागराज मंजुळे. नागराज मंजुळे आणि त्यांचा सामाजिक आशय याला एक आणखी नवी झळाळी मिळाली, ती झुंड या सिनेमाच्या निमित्तानं. झोपडपट्टीमधील जीवन आणि त्यामधून निर्माण होणारे हे स्टार्स हा एक अफलातून विषय त्यांनी घेतला आणि त्यांना साथ मिळाली महानायक अमिताभ बच्चन यांची. मुख्य प्रवाहापासून हजारो वर्ष खितपत पडलेल्या समाजाला जर संधी मिळाली तर तो समाज जग जिंकू शकतो ही भूमिका त्यांनी मांडली. ही कथा आधारित होती विजय बोराडे यांच्यावरती. या सिनेमामधील वास्तवाने नागराज यांनी सर्वांची वाहवाही मिळवली. तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही हा चित्रपट विशेष असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर नागराज मंजुळेंनी एका सीनमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमिताभ बच्चन यांनी अभिवादन केल्याचं दृश्यही विशेष ठरलं. नागराज मंजुळे आणि अजय अतुल हे समीकरणही फार गाजलं. नागराज यांचं संगीत ज्ञान फारच इंटरेस्टिंग आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आपल्या सोबतच. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जीवन प्रवास. मंडळी, नागराज मंजुळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानतात. म्हणूनच सामाजिक आशय असेल, सामाजिक प्रश्न आणि त्यांची व्याख्या ते चांगली करू शकतात याची जाणीव आपल्याला पुन्हा झाली जेव्हा नक्सल प्रश्न घेऊन हा राया आपल्या समोर आला घर बंदूक बिर्याणी या सिनेमाद्वारे. हा चित्रपट फार चर्चेत राहिला. नागराज मंजुळे, त्यांचे विषय आणि त्यांचे सिनेमे हे एक वेगळं जग आहे. ते आपल्या समोर घेऊन येतात आणि आपणही यात वाहत राहतो. नागराज यांचा उन्हाच्या कटाविरुद्ध हा काव्यसंग्रही प्रसिद्ध आहे. नागराज मंजुळे आपलं म्हणणं मांडतात, या व्यवस्थेविरुद्ध बंड करतात. व्यवस्था सुरुवातीस नाकारते, नंतर स्वीकारते, असं बऱ्याचदा घडत आहे. पण हा अवलिया माणूस त्याच्या अनुभवाचा आणि सामाजिक समरसतेचा रथ घेऊन अविरत चालत आहे पुन्हा एक विषमतेची भिंत पाडण्यासाठी.

श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती इथेच थांबते आहे. आजच्या आपले बिग स्टार होते सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे. तर आजचा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटलाय हे तुम्ही मला सांगू शकताय 9970509 या क्रमांकावरती. आपण पुन्हा भेटूयात नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: तुम्ही पण असंच म्हणता का मला?
1: तुम आए तो आया मुझे याद, गली में अच्छा निकला.
0: जस्ट जोक्स अपार्ट, गुड आफ्टरनून श्रोते हो, गुड आफ्टरनून, शुभ दुपार. थोडासा आवाज आणखीन देखील बसलेला आहे, पण थोडीशी रिकव्हरी आहे. पण जर वाटत असेल तुम्हाला चांगलं तर मी फरमाईश देईन, नाहीतर ऑफ करेन. तुम्ही सांगा मला की मी फरमाईश देऊ की नको, कारण की आपल्यासाठीच मी आलेले असते. पण आवाज खूपच खराब येत असेल तर मग नको द्यायला, असं मला पण वाटतं. तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून. आणि जर तसं वाटत असेल तर व्हॉइसमध्ये काय करा, व्हॉइसमध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवा, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल आणि मला देखील जास्त बोलता येणार नाही. तर काय होईल की श्रोत्यांच्याच आवाजात फरमाईश हे ऐकता येईल आणि मला देखील कमी बोलता येईल. तर श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगते, तुम्ही व्हॉइस पाठवू शकत असाल तर व्हॉइस पाठवा प्लीज, कारण की मला देखील जास्त बोलण्याचा त्रास होईल. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हॉइस येणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण की आवाज खूपच सचिन सर म्हणतात चला राहू दे येडा वाकडा असं म्हणतात. तर हे तुमचं प्रेम आहे. तर जसं मी म्हटलं की माझ्यासाठी देखील तुम्ही असं गाणं म्हणत असता का की गली में आज चांद निकला, जेव्हा मी येते तेव्हा 1 वाजता. चला तर 1 ते 3 च्या दरम्यान व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आहेच आपल्यासोबत. आज जास्तीत जास्त मला वाटतंय की मी सुरुवात करते व्हॉइसमध्ये, प्लीज पाठवा जेणेकरून मला देखील जास्त बोलता येणार नाही आणि आपल्या फरमाईशी देखील पूर्ण होईल. तर जास्तीत जास्त श्रोत्यांनी मला व्हॉइस मेसेज पाठवा, व्हॉइस मेसेज, पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, गाण्याचे बोल. चला आणा धन्यवाद पहिल्या फरमाईशचा. आपले श्रोते देखील 1 वाजता हेच म्हणत असतात की याद सताई तेरी नींद चुना तेरी नर्मल, असं गाणं कोणतं आहे? राजा बाबू या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती उदित नारायण यांचा आवाज आहे. सुंदर संगीत याच गीताने सुरुवात करते आहे.

चला, छान अशा गीतांनी सुरुवात झाली आहे आणि पुढची देखील अशी छान फरमाईश आहे. पुन्हा एकदा गोविंद आणि करिश्मा कपूर यांच्या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि छान, हे देखील सुपर, म्हणजे चिची आणि करिश्मा कपूर यांची जोडी देखील खूप सुपर डुपर हिट ठरलेली आहे आणि त्यांची गाणी देखील तशीच सुंदर आहेत. तर हिरो नंबर 1 या चित्रपटातील पुढची फरमाईश आहे. श्रोते आहेत, शुभ दुपार प्रगतीताई, आज आम्हाला गीत ऐकायचं आहे हिरो नंबर 1 या चित्रपटातील शीतल चव्हाण, सागर चव्हाण, मोहन चव्हाण, मंजुषा चव्हाण, तालुका माढा, राहणार दारफळ येथून. तर नक्कीच ऐकूयात शीतल चव्हाणताईंचा, सागर चव्हाण आणि मोहन चव्हाण, मंजुषा चव्हाण, तालुका माढा, राहणार दारफळ यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: जसं मी सांगितलं की मला जास्त बोलू देऊ नका, कारण की जास्तीत जास्त मला बोलता येणार नाही, तेवढा त्रास थोडा माझा असा कमी होईल असं तुम्हाला वाटत असेल की माझा थोडा त्रास कमी व्हा, तर प्लीज आज व्हॉइसमध्ये मेसेज पाठवा. व्हॉइसमध्ये पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. तर यामध्ये सक्रिय झालेत संदीप मिरगे सर, त्यांनी लगेच पटकन व्हॉइस पाठवलाय. काय म्हणतात ऐकूयात आणि कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे ते.
1: दरवाजा बंद कर लो डर पिक्चरातील गीत, कृपया करून आमची फरमाईश घ्यावी. संदीप मिरगे, शेगाव.
0: किती छान हसले सर मध्येच बोलता बोलता. तर हसायला पण येतं आपलं स्वतःचाच आपण व्हॉइस पाठवत असेल किंवा आपल्या समोर कोणी असेल तर आपला ते वेगळंच वाटतं, कारण की आपण पहिल्यांदा व्हॉइस पाठवत असतो. पण मला थोडासा त्रास होतोय म्हणून आज सर्व श्रोत्यांना विनंती करते पुन्हा एकदा की व्हॉइसमध्ये आज जास्तीत जास्त फरमाईश येणं गरजेचं आहे, जास्त मला न बोलू देता. तर नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करते, ऐकूयात संदीप सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: नमस्कार मॅडम, आज मला लव स्टोरी या चित्रपटातलं कैसा तेरा प्यार तेरा कैसा गुस्सा है तेरा सलम तेरे कसम हे गाणं ऐकायचं आहे. अजिंक्य मार्गेजे कोल्हापूर.
1: नियमित श्रोते आहेत आपले अजिंक्य बारगजे सर, त्यांना एक गीत ऐकायचं आहे. खूप सुंदर असं अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील खूप छान असं गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात. ऐकूयात. थँक्यू सो मच सर तुम्ही वॉइस पाठवला त्याबद्दल. अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश आपली सोमवार टू सोमवार पाठवणारे फरमाईश आपले श्रोते नियमित श्रोते आहेत माकडे सॉरी उपळाचे उपळे माकडाचे धाराशिव येथून खूप जवळ अगदी गाव आहे. तर सरांनी आज व्हॉइस पाठवलंय, पाहूयात काय म्हणतात आणि कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे त्यांच्याच आवाजामध्ये.
1: ताई साहेब नमस्कार. आधी आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी कारण माझी फरमाईश सोमवार ते सोमवारच असते. काल मी न्यायालयीन कामकाजाकरता न्यायालयात हजर होतो त्यामुळे मी काल फरमाईश पाठवू शकलो नाही. तरी मी आज फरमाईश पाठवत आहे. माझ्या प्रिय ताई सस्नेह नमस्कार. कळमकर दत्तात्रय उपळे माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव. आम्ही शेतकरी ऊस एवढा पिकवतो त्याला काही कवडी मोल भाव कारखानदार देतात आणि कारखान्यात साखर तयार झाल्यानंतर आज 1 किलोला 72 रुपये मला मोजावे लागतात. त्यामुळे मला आज अडला नारायण गाढवाचं पायदरी हे गीत ऐकायचं आहे, तरी आपण ते लावावे.

0: दारी पोर
1: बाबाला नेत्याची कोर्टाच्या दारी
0: परशानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण घरी गाढवाच पाय हो
1: अडला नारायण

0: कर पाए हो
1: अगला
2: नारी
1: गाड़वाच पा
0: हरी हरी
3: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश श्रोत्यांच्या आवाजात. ढगाळचं वातावरण धाराशिवमध्ये आणि बरसतायत धारा. आज वरुण राजा धाराशिवमध्ये आलाय. बाहेर अगदी ढगाळचं वातावरण आणि ओझरत्या सरी या कोसळत आहेत. बऱ्याच दिवसानंतर पावसाने एंट्री केली धाराशिवमध्ये. आता सध्या छोटासा पाऊस चालू आहे धाराशिवमध्ये. कुठे कुठे आणखीन पाऊस चालू आहे नक्कीच सांगा. तर पुढची फरमाईश देखील ऐकूयात श्रोत्यांच्या आवाजात. खूप सुंदर अशी फरमाईश पुढची देखील.
4: नमस्कार मॅडम, मी मुक्काम पोस्ट निमखेड बाजार इथून व्हॉइस मेसेज पाठवत आहे. आज मला तेरी माथे की कुमकुम को मैं तिलक लगा के घुमूंगा ये गाणं ऐकायचं आहे.

0: पॅडमॅन या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे, खूप छान असं अरिजित सिंग यांच्या आवाजातील गीत आहे. नक्कीच वरुण राजा खुश झाला असेल. ओझरता का होईना, अगदी खूप बारीक सरी चालू आहेत पावसाच्या, खूप छान वातावरण बाहेर. तर आपले श्रोते देखील सांगतायत, ओमप्रकाश गीते सर देखील म्हणतायत, रात्री आमच्याकडे देखील पाऊस झाला, शेतकरी आनंद झाला तुमचं ऐकलं वरुण राजानी, असं त्यांनी सांगितलं. सचिन हेगडे सर म्हणतात, आमच्याकडे देखील पाऊस पाठवून द्या. खरंच दारफळ अजिबात पाऊस नाही आहे, इतका तो वरुण राजा पाऊसाची वाट पाहतोय ना. माढा तालुक्यात अजिबात पाऊस नाही झालाय. नक्कीच देवाला मी प्रार्थना करते की तिकडे देखील पाऊस तू घे बाबा लवकरात लवकर. पुढची फरमाईश ऐकूयात. आपल्या नियमित श्रोते आहेत रेश्मा जाधवताई. आज दादा देखील घरी आहेत. तर काय म्हणतात, आता म्हणतात की माझा आवाज सांगा कसा आहे. सगळ्यांचेच आवाज छान असतात, एखादा फक्त थोडासा गोड वाटतो जसं की तुम्हाला माझा वाटतो. आपले देखील, तुमचा देखील आवाज खूप छान आहे ताई. अगदी असं वाटून घेत जाऊ नका की माझा आवाज खराब आहे म्हणून मी आता. कांबळे सर म्हणतात की आमचा आवाज चांगला नाही. अहो आवाज आहे तो आपला, आपण बोलतो की नाही. असं कुठे विशेष आपल्याला नोटीस करायचं आहे आज की माझा आवाज चांगला. आपली कॉम्पिटिशन नाही चालू आहे, आपली फरमाईशचा कार्यक्रम चालू आहे आणि तुमची फरमाईश तुमच्याच आवाजात आज ऐकवते. कारण की तुम्हाला माहिती आहे मी आजारी आहे जास्त न बोलता, म्हणून आज मी अट्ठास केला की श्रोत्यांनी व्हॉइसमध्ये पाठवा. तर ऐकूयात पुढची फरमाईश जाधव ताईंची, काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: हॅलो मॅडम, कशा आहात? तुमची तब्येत आवाजावरून थोडं ठीक आहे असं वाटतं. माझे मिस्टर आज घरी आहेत मॅडम आणि ते फरमाईश पाठवणार आहेत आज त्यांना आणि मला मोहरा पिक्चरातील ना गजरे की धार ना मोतियों का हार ना कोई किया सिंगार हे गीत ऐकायचे आहे. धन्यवाद मॅडम.

पुढची फरमाईश ऐकूयात. बरेच दिवस झाले आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे गांगणे टेलर कर्जत अहिल्यानगर येथून आपले नियमित श्रोते आहेत पप्पू गांगणे टेलर कर्जत अहिल्यानगर येथून. त्यांना आज गीत ऐकायचं आहे विश्वात्मा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदर असं लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत ऐकूयात आणि आनंद घेऊयात. ऐकूयात पप्पू गांगणे टेलर कर्जत अहिल्यानगर येथून आपले नियमित श्रोते यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: एव्हर ग्रीन गाणं म्हणता येईल, एव्हर एव्हर एव्हर ग्रीन गाणं आहे जे आपल्याला खूप आवडतं. अगदी डीजेवरती देखील ऐकलं तरी अगदी मधोश होतो आपण, आणि ते गाणं ऐकलं की डान्स आपोआप येतो. आणि खरं तर दिव्या भारती ही आयकॉनिक राहिली होती त्यावेळेस, तिचं गाणं आहे हे आणि खूप लोकांना ती आवडत होती. आणि तिचं हे गाणं तर खूप सगळ्यांच्या जवळ आहे, तिचे चित्रपट म्हणा तिची गाणी म्हणा खूप आपल्या श्रोत्यांना आवडतात. खूप लवकर ती गेली, पण तिची कमी वयात कमी एवढी प्रगती तिने करून दाखवली होती. हॅट्स ऑफ आहेत तिला खरं तर पुढची फरमाईश ऐकूयात श्रोत्यांच्या आवाजामध्ये.
1: नमस्कार आरजी प्रगतीताई मॅडम, तुम्ही नाही बोलला की आम्हाला हा कार्यक्रम जरा वेगळाच वाटतो. खरा आनंद तुमच्या बोलण्यामध्ये आहे. असू द्या, आजारी असल्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मी सुदर्शन पाटील शेडशिंगे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आम्हाला तुमको देखा तो ये क्या हो गया, लगता है कि सारी दुनिया हसीना है, हे गीत ऐकायचे आहे. योगेश पाटील, बाप्पा शिंदे, संतोष ताकमुगे यांना ही गीत ऐकायचे आहे. थँक्यू.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. चला तर माढ्याला पाऊस सुरू झालाय. सचिन सरांनी सांगितलं भांबेवाडीमध्ये आत्ता सर आहेत तर बहुतेक पाऊस सुरू झाला. त्यांनी व्हिडिओ पाठवला मला, छान वाटलं मला ऐकून. तर यानंतरची फरमाईश रवींद्र अनाप अहिल्यानगर येथून. मला रेडिओ तेरणा ऐकायला खूप आवडतो. मी दररोज नियमितपणे मोबाईलवर रेडिओ तेरणा ऐकतो. दोन दिवसापासून फरमाईश पाठवते पण काही पूर्ण नाही झाली, पण मी नाराज नाहीये. नक्कीच आशा आहे मला तुम्ही फरमाईश पूर्ण कराल. आपला आवाज खूप गोड आहे, रेडिओ तेरणाची शान आहे. मी कंपनीत चाललोय, बसमध्ये रेडिओ तेरणा ऐकायला खूप खूप छान वाटतं. माझी मिसेस काजल अनापसाठी हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर थँक्यू सो मच, आणि सॉरी देखील की तुम्ही दोन दिवस झाले फरमाईश पाठवते पण मला घेणं नाही झालं. आज नक्कीच फरमाईश पूर्ण करते. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे समीर यांचं गीत, अनु मलिक यांचं म्युझिक. ऐकूयात हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: खूप छान असं गीत आणि गणताची फरमाईश पूर्ण करूयात. राजकुमार माने सरांची फरमाईश आली आहे, ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: हॅलो प्रगतीताईंना, माडा इथून राजकुमार माने यांचा सप्रिय नमस्कार. खरं तर सोमवारी आमची फरमाईश असते काल, परंतु काल ताईंची तब्येत ठीक नसल्यामुळे काल फरमाईश दिली नाही, म्हणून आज द्यावी म्हटलं. परंतु आज देखील ताईंची तब्येत ठीक नाही. तसा पाहता माझा मेसेज जरा थोडासा मोठाच असतो, ताईंला वाचण्याला खूप त्रास होतो, म्हणून ताईंचा आग्रही होता आज की प्रत्येकाने आज फाईश टाकून फरमाईश टाकावी, म्हणून आज मी फाईश देत आहे. ताई तब्येतीची काळजी घेत चला, निरोगी शरीर हीच खरी आपली संपत्ती आहे आणि तुम्ही काळजी घेत चला ही विनंती. आज आम्हाला लव्ह स्टोरी या सिनेमातील देखा मैंने देखा एक सपना हे गाणं ऐकायचं आहे, तरी जरूर ऐकवा. मी राजकुमार माने, सौजय श्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, प्रियंका गणेश बावकर पुणे, राजकिरण माने, जय किरण माने आणि सर्व माने परिवार, आम्ही सर्व राहणार माडा, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ताई तब्येतीची काळजी घ्या, तुमचा आवाज फार महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे आणि आम्हा सर्वांना तुमचा आवाज फार आवडतो. मेसेजपेक्षा किंवा गाण्यापेक्षा तुमचं निवेदन आम्हाला खूप आवडतं. काळजी घ्या, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच सर, हे असंच प्रेम करत राहा, नक्कीच लवकरात लवकर बरी होईन आणि कमी आजारी पडण्याचा नक्कीच आता अजेंडा मी देखील करेन. तर ऐकूयात राजकुमार माने सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेस. तर व्हॉइस आला नव्हतं असं आपल्या श्रोत्यांनी मला सांगितलं. तर ही फरमाईश होती सप्तरंग श्रोता परिवार कुंभार गर्ली श्रीरामपूर येथून अशोक दळे, सविता दळे, अनिकेत दळे, ऋषिकेश दळे, रोहिणी दळे, जीविका दळे, सारिका दळे, पुण्यावरून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे यांची. तर पुढची फरमाईश पूर्ण करूयात. आपले नियमित श्रोते जे आहेत, रेडिओ माझा बंद पडला आहे असं का का बंद पडलाय सर. तर श्रोते आहेत आपले दारफळचे अशोक शिंदे सर आहेत. सर म्हणतात, नमस्कार ताई, तुम्ही जी दारफळला धावती भेट दिली त्याबद्दल माझ्यावर बरेच संपर्कातील व माझ्या परिसरातील श्रोते नाराज आहेत. सर्वजण म्हणत आहेत आम्हाला का दारफळला बोलवलं नाही, कल्पना दिली नाही प्रगतीताई येणार आहेत म्हणून. मी त्यांना म्हणालो, प्रगतीताई येईपर्यंत काही खरं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला कळवलं नाही, त्याबद्दल माफ करा असं सर्वांना सांगितलंय. बरेच श्रोते नाराज आहेत, परंतु एकदा सांगून भेट द्या दारफळला. बरं, जसं मी म्हटलं अशोक सर, मला देखील खूप मेसेज आले की तुम्ही सांगितलं नाही, किंवा मला मेसेज केले की अशोक शिंदे सरांनी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही दारफळ येणार आहेत. मी त्यांना तेच सांगते की असं ठरलंच नव्हतं येईपर्यंत. जसं सर म्हणतात की मी दारफळला येईपर्यंत काहीच खरं नव्हतं की मी येईन की नाही. खूप अशोक सरांचा आग्रह होता, या या या, प्रमिलाताईंनी देखील फोन केला, तुम्ही या, सर्वजणी आम्ही थांबलोय. बऱ्याच दारफळमधले आपले श्रोते जे आहेत, परत गुरुपुळीचे श्रोते आहेत, ते आवर्जून मला म्हणतात तुम्ही सांगितलं असतं. तर अकबर शेख सर देखील म्हटले की वैरागमध्ये तुम्ही मला सांगितलं असतं तर मी देखील दारफळ आलो असतो. अशी प्रेम करणारी मंडळी भेटली, पण खरंच माझं अगदी निश्चित नव्हतं. आता जसं म्हणतात की आपण एकदा सांगून भेट देऊयात, तर नक्कीच अशी सांगून भेट आपल्या सर्व श्रोत्यांना भेटण्यास नक्कीच एखादा श्रोता मेळावा ठेवावे की काय, असंच मला वाटतंय. कारण की त्याच दिवशी मी सर्व जास्तीत जास्त श्रोत्यांना भेटू शकते, कारण की एक ठराविक गाव ठरवून मी त्याच गावच्या श्रोत्यांना भेटावं. परत असं श्रोते म्हणतील मला, त्याच श्रोते तुमचे लाडके आहेत, आम्ही नाहीत का. बरेच श्रोते म्हणतात आमच्याकडे पण यायचं. संगमनेरचे श्रोते देखील मला बरेच दिवस झाले बोलवत आहेत, आपले साताऱ्याचे श्रोते बोलवत आहेत. तर असं होण्यापेक्षा श्रोत्यांनाच एका ठिकाणी आता बोलून सगळ्यांसोबत श्रोता मिळावा हा भरवावा असं माझ्या डोक्यात येत आहे. त्यानिमित्ताने का होईना सर्व श्रोते एकत्र येतील आणि सर्वांना भेटणं बोलणं देखील होईल. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. आणि कोणीही अशोक शिंदे सरांना प्लीज रागवू नका, कारण की त्यांची याच्यात काही चूक नाही आहे. त्यांच्यामुळे तरी तेवढं भेटणं झालं, नाहीतर शक्यच नव्हतं. पण नक्कीच नेक्स्ट टाईम आपण सांगून सर्वच श्रोत्यांना भेटण्याचा प्रयत्न करीन. आणि त्या दिवशी दादांकडे आल्यावर अशोक शुद्ध सर म्हणत होते आम्ही काला कुसकुरून गाणं. तर आता सर पंढरपूरला चालले आहेत बळीआबन सोबत. तर म्हणतात की सकाळचं जेवण करतोय, पातीलात काला करून खातोय, जेवण करा असं म्हणतायत. तर होऊ दे सर, सावकाश होऊ देत. आणि नक्कीच व्यवस्थित या, व्यवस्थित जा, दर्शन घ्या छान. तर ऐकूयात अशोक शिंदे सरांना ऐकायचं गीत आहे ते म्हणजे डफली वाले डफली बजा. ऐकूयात अशोक शिंदे सर आणि बळीआबा उबाळे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ थेटर 90.4 FM. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. नमस्कार आरजी प्रगती मॅडम, मी विजय मधुकर सातव राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून. बऱ्याच दिवसानंतर रेडिओ ऑन केला आणि तुमचा आवाज बसल्यासारखा वाटत आहे. तब्येत बरी नाहीये का मॅडम तुमची? तब्येतीची काळजी घ्या आणि मी आज फरमाईश देत आहे. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. हा सर थोडंसं तब्येत ठीक नाहीये तर नक्कीच काळजी घेते. आज बऱ्याच दिवसानंतर तुमची फरमाईश आलेली आहे. ऐकूयात बरसाती चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. विजय मधुकर सातव राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आपल्या सगळ्या महिला भगिनी आहेत पांडेगाव तालुका गंगाखेड ओवी शेतकरी महिला गट. आम्ही सर्व महिला शेतामध्ये काम करत आहोत. आम्हाला पाणी फाउंडेशनचं गीत ऐकायचं आहे. वंदना गिरी, मीना नीरस, राणी शिंदे, गीता नीरस, शकुंतला वरखडे, अर्चना नीरस, संगीता शिंदे, यमुना नीरस, द्वारका नीरस, मीरा नीरस. आम्हा सर्व महिला ग्रुप आम्ही सर्व महिला ग्रुप बनून प्रत्येक एक जणीच्या शेतामध्ये काम करत असतो. आम्हा सर्वांना पाणी फाउंडेशनचं गीत ऐकायचं आहे. आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. माझ्या पतींनी मला आपल्या रेडिओ तेरणाबद्दल सांगितलंय, हा नंबर सांगितलाय. भागवत गिरी सर, थँक्यू सो मच सर. खूप सुंदर सर्व महिलांनी सेम कपडे घातलेत, म्हणजे सेम साड्या आहेत त्यांच्या. शेतामधले फोटो पाठवले त्यांनी. थँक्यू सो मच. असंच प्रेम करा आणि नक्कीच शेतामध्ये काम करत असताना तुम्ही रेडिओ तेरणाचा आनंद घेतला ताई. तर ऐकूयात या सर्व महिला भगिनींची, म्हणजेच शेतकरी महिला शेतकरी गट गंगाखेड यांची व्हॉट्सअप फरमाईश.

त्यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. संदीप माने राहणार शिंगोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून. सरांना गीत ऐकायचं आहे, ते म्हणतात मुगाच्या शेंगा खायला या मॅडम. तर ठीक आहे ठीक आहे, येऊ येऊ सर. तर उदित नारायण यांच्या आवाजातील सुंदरसं गीत अनारी हा चित्रपट, साधना सरगम यांचा देखील आवाज, आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकवात संदीप माने सर राहणार शिंगोली यांची व्हॉट्सअप फरमाइशीचा.

यानंतरची फरमाईश घेऊयात तोफा या चित्रपटातील गीत राजेश चव्हाळे, तसेच त्यांचे मित्र जनार्दन वाबळे, संदीप ठोंबरे, वाल्मिक पवार, सर्वजण कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून. ऐकूयात सरांची तोफा या चित्रपटातील किशोरदा आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात इथेच थांबते आहे, कारण की बराच आता 3 वाजता आहेत आणि मला जास्त बोलता देखील येत नाही आहे. लवकर बरे होण्याचा प्रयत्न करते आणि ज्या श्रोत्यांच्या फरमाईश राहिलेल्या आहेत तर अशा श्रोत्यांना उद्या भेटूयात. नाराज होऊ नका, माझी तब्येत जास्त बरोबर नसल्यामुळे देखील, मला जास्त बोलता न आल्यामुळे देखील फरमाईशी आज राहिलेल्या आहेत. तर उद्या भेटूयात आणि असंच ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके आप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov .in वर.

मी आरंभ मी निर्माण मी वाटचाल पूर्णत्वाची शक्ती स्फूर्ती प्रेरणेची कहाणी मी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी।

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोतेहो, रेडिओ तेरणावरती जे विशेष कार्यक्रम आपण ऐकत असतो, या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या ज्या भागामधील प्रतिभा आणि प्रतिमा आहेत त्यांचं खरं तर रेखांकन या माध्यमातून होत असतं. आणि ते कशी काम करतायत, कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्याचसोबत त्यांचे जीवनविषयक जे अनुभव असतात ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असतात. याच माध्यमातून आपला जो विशेष महिलांसाठीचा कार्यक्रम आहे मी स्वामिनी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आपण भेटत असतो, त्यांचे अनुभव जाणून घेत असतो. आणि आपण म्हणतोच की अर्ध जग हे महिलांचं आहे खरं तर. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध देखील केलेलं आहे, हे देखील तेवढंच मोठं वास्तव आहे. तर याच माध्यमातून अशा ज्या स्वामिनी आहेत ज्यांनी स्वतःला ओळखलं आणि स्वतःमधील गुण ओळखून त्या कुठंतरी पुढं गेलेल्या आहेत, अशा महिला भगिनींना भेटत असताना आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद देखील तेवढाच होत असतो. तर आजचं देखील औचित्य खूप विशेष आहे, कारण आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच एका महिला भगिनीला, धुरंधर महिला भगिनीला आपण भेटणार आहोत, ज्यांनी वेगळं क्षेत्र हाताळलं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या उत्तम प्रकारे काम करतायत. अशा ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्या आहेत प्रतिमा हनुमंत शिंगारे.
1: नमस्कार.
0: तर आज प्रतिमाताईंशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मराठवाड्यातील पहिल्या यांत्रिकी सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे राज्य परिवहन मंडळामध्ये, ज्याला आपण बस म्हणतो किंवा एसटी स्टेट ट्रॅव्हल्स, जे आपल्याकडे प्रचलित शब्द आहे बस. तर बस खात्यामध्ये त्यांना अशा पद्धतीचं एक इंटरेस्टिंग जॉब त्या करतायत. तर प्रतिमाताई नमस्कार कार्यक्रमात.
1: नमस्कार. नमस्कार.
0: सर्वप्रथम मला सांगा की रेडिओ तेरणामधून आपल्याला कसं वाटतंय?
1: खूपच छान वाटतं आहे. आज आपण, मला वाटतं की नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे, जे की माझ्या आयुष्यातली खूप अचीवमेंट आहे की आज मी तुम्हाला येऊन रेडिओ तेरणाला मुलाखत देऊ शकते.
0: तर अशा महिला भगिनींसाठीच खरं तर हे आपलं, त्याला काय म्हणतो की आपलं एक व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे. प्रतिमाताई मला सांगा असं सुरुवातीला की एक आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण खूप महत्त्वाचं असते किंवा शिक्षणाचा दृष्टिकोन असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठं शिकलात, 10वी नंतर 12वी नंतर आपण या क्षेत्रात यायचं कसं ठरवलं, या संदर्भात सुरुवातीला काय सांगता येईल?
1: माझं शिक्षण 10वीपर्यंत भोसले स्कूलला झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी आर्य चाणक्य महाजन कॉलेजला झालेलं आहे. आणि त्यानंतर मला 12वीला पर्सेंटेज कमी पडल्यामुळे मी ITI वळली आहे. आणि थोडक्यात मला गाड्या चालवण्याची खूप आवड आहे, तर गाडी आणि ITI हा बेस होता आधी. तर गाडी या दृष्टिकोनातून भावाने रेफर केलं की नाही, तुला जर गाडी चालवायची असेल तर तू ITI ॲडमिशन घे आणि तुला तसंही पर्सेंटेज कमी आहेत, तर त्यामुळे मी ITI केला. आणि ITI नंतर मग खूप वर्ष असं काही नव्हतं की बाबा आपण ST महामंडळमध्ये जावं किंवा काही करावं,
0: म्हणजे एक उद्दिष्ट आपण ठरवलं होतं.
1: हो की एक PSI किंवा स्पर्धा परीक्षा याकडे कल होता, त्यानुसार मी चालू होतं की बाबा एक ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं RP कॉलेजमध्ये आपल्या. त्यानंतर मग अचानक 2015 माझे मिस्टर एक्सपायर झाले आणि काही कारणास्तव शिक्षण स्टॉप झालं.
0: विषयाकडे आपण जाणारच होतो, खरं तर आपण इतकं शिक्षण देखील घेतलेलं होतं आणि आपल्या भागामध्ये जसं आपण म्हणतो की आपल्याकडं मुलीचं वय आणि शिक्षण झालं की लगेच लग्न करण्याची आपल्याकडे एक व्यवस्था तयार असते. लग्नाच्या संदर्भात काय सांगाल, आपलं एवढं शिक्षण झालं होतं, त्या काळात नाही का वाटलं की आपण एखादी नोकरी करावी, असा काही विषय सुरुवातीला झाला का?
1: नाही, लग्न झालं तर ते मिस्टरांनी आधी सांगितलं होतं की तुला जॉब करायची आहे आणि त्यांच्या इच्छेखातर की बाबा नाही तू स्पर्धा परीक्षा दे, मी काय हवं तेवढं सपोर्ट करतो तुला, यावरती माझा पुढचा जॉबचा विषय ठरला होता. लग्न काही असं म्हणजे लग्न झालं म्हणजे जॉब करायचा नाही किंवा शिक्षण स्टॉप झालं असं नव्हतं, तर मिस्टरांनी शिकवलं मला पुढे असं आहे.
0: तर एकंदरीत प्रतिमा, म्हणजे आपल्या घरचं वातावरण कसं होतं, लग्नाचा तर विषय आपण आणखी थोडंसं पुढं जाऊन बोलणारच आहोत, घरचं वातावरण कसं होतं? आपण इथपर्यंत शिकलेले आहात किंवा मास्टर देखील आपण झालेले आहात, याच्या बाबतीत काय सांगता येईल?
1: नाही, घरचं वातावरण तसं खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. माझे वडील ST महामंडळमध्ये ॲक्च्युली ड्रायव्हर होते, ते रिटायर झालेले आहेत. आई आपली घरकामच करते, काही असं विशेष नाही, पण तिने खूप काही अचीव केलेलं आहे लाईफमध्ये. तिच्या सपोर्टनुसारच मी इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे वारसा चालत आलेला आहे की बाबा वाटचाल धडपड करत राहणं दिवसभरात, काही ना काहीतरी नवीन उद्योग करणं हे चालतच आलेलं आहे.
0: म्हणजे एकंदरीत आपलं लग्न झाल्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या संदर्भात काय सांगता येईल? म्हणजे खरं तर आपण त्याची चर्चा उहापोह न करता परंतु तिथूनच तुमचा खरं तर पुढचा प्रवास दिसतो आहे, त्या संदर्भात मॅडम काय सांगता येईल?
1: 2015 मी PSI प्रिलियम पास आउट होते आणि माझे मिस्टर अचानक एक्सपायर झाले, तर त्यामुळे मी पुढे काही ॲक्शन वगैरे घेतली नाही. मी थोडंसं डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मी त्याचवेळी 3 महिन्याची प्रेग्नंट होते. तर त्यामुळे काय डिसिजन घ्यायचा, शिक्षण किंवा मुलगी आणि मिस्टर एक्सपायर झाले, या सगळ्यामध्ये माझी मानसिक अवस्था पूर्णपणे खालावलेली होती. त्यामुळे मी पुढे काही विचारच केला नाही. 6 महिने 7 महिने काही अभ्यास वगैरे सगळं काही स्टॉप होतं.
0: म्हणजे खरंच खूप दुःखद असा प्रसंग. एकतर आपण त्या अवस्थेमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा अशी एक दुर्घटना आपल्यासमोर घडते कधी कधी, आणि याच्यामधून आपल्याला आयुष्य कधी कधी सावरण्याची संधी देखील देत नाही की काय करावं. तरीसुद्धा या महिलाच असतात ज्या अशा परिस्थितीमधून पुढं जाण्याचा प्रयत्न करतात, किंवा कुटुंब असेल, किंवा त्यानंतर आपल्याला छोटी मुलगी देखील झालेली होती, तिची जबाबदारी देखील आपल्यासमोर खूप महत्त्वाची असणार आहे. मग या सगळ्या परिस्थितीतून आपण पुढे ती कशा निघालात?
1: त्यानंतर मुलगी 7 महिन्याची झाल्यानंतर मी रूपामाता पतसंस्थेमध्ये जॉबला लागले. तिथे 1.5 वर्ष मी काम केलेलं आहे आणि तिथून मग पुन्हा एकदा नवीन अभ्यासाला वगैरे सुरुवात केली. आईने खूप सपोर्ट केला. मी जॉबला जायची तर ती पूर्णपणे माझी मुलगी सांभाळायची, प्लस मला अभ्यासालाही टाईम द्यायची की नाही बाळा तू आणखीन काहीतरी करणं गरजेचं आहे, तू असं प्रायव्हेट जॉबवरती तर नाही राहू शकत. यामुळे तिने इतका भरपूर सपोर्ट केला की आई दिवसभर माझ्या मुलीला घेऊन राहायची आणि मी जॉब करत करत अभ्यास चालूच ठेवला. पण असं झालं की गाड्या हा विषय संपलाच नाही आयुष्यातला. कोणाची गाडी बघितली की वाटायची की नाही अशी गाडी असायला हवी आपल्याकडे, पण आपण नीट करता यायला हवी किंवा त्यातलं नॉलेज कसं मिळवता येईल याचं चालूच होतं. मग त्यामुळे एक ST महामंडळाच्या जागा निघाल्या होत्या 2016-17. तर त्यामध्ये मी परीक्षा दिली, मुलाखत दिली आणि त्यानंतर मग ST महामंडळमध्ये महिला यांत्रिक सहाय्यक म्हणून जॉब करते.
0: तर हा एक आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्या जीवनामध्ये आला. खरं तर तुम्ही मराठवाड्यामधील पहिल्या ज्या यांत्रिकी सहाय्यक किंवा ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो की मेकॅनिक आहात, बरोबर आहे? तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकतर आपल्या समोर हे संकटाचे डोंगर अगोदरच वाढलेले, त्याच्यात पुन्हा नवीन क्षेत्र, तरी तुमचे वडील असल्यामुळे थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट असणार आहे. ते डिपार्टमेंट तुम्हाला माहीत होतं की बस नेमकी काय असते, बसचं क्षेत्र कसं आहे, परिवहन मंडळ काम कसं करतं हे तुम्हाला माहिती होतं. तरीसुद्धा एक स्त्री म्हणून त्या ठिकाणी जात असताना सुरुवातीचे अनुभव काय आले हे खूप महत्त्वाचे आहेत.
1: सुरुवातीचे अनुभव म्हटलं तर अगोदर वडिलांना भरपूर अधिकारी असे ओळखत होते, त्यामुळे ते म्हणायचे की नाही अरे तू काय करते इथे, तू कसं काय इकडे, तुझं क्षेत्र नाही आहे किंवा ST जॉब नको आहे. आपल्या इथे एक मानसिकता असते की लेडीजनी काहीतरी वेगळं करणं म्हणजे खूप काही नजरेच्या समोर येणं असतं. तर त्यामुळे ते म्हणायचे की नाही बाबा की तू आणखीन काहीतरी वेगळं बघ, इथे नको ट्राय करू. 2-3 अधिकाऱ्यांनी रेफरन्स दिला की नाही बाबा तू नको येऊ इथे, इथे खूप वातावरण खराब आहे. राजकारण असेल किंवा मग अदरवाईज कुठल्याही गोष्टी असतील की लेडीजकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. पण नाही, ST म्हणजे माझं लहानपणच ST असल्यासारखं होतं. वडील ST असल्यामुळे वाटायचं की नाही डेपोत जावं किंवा बसमध्ये बसणं एक वेगळं होतं. त्यामुळे नाही, आई म्हटली की तुला जी जॉब लागली आहे ती तू कर, बाकी तुझं काय पुढे व्हायचं आहे किंवा तुला जे काय करायचं आहे ते त्यासाठी भरपूर टाईम आहे, पण आज तुला परिस्थितीनुसार जॉब करणं गरजेचंच आहे आणि तू ही काही जॉब सोडू नकोस. म्हणून मग मी आहे त्या परिस्थितीत जॉब अचीव्ह केली ती. आणि मुलाखतीला 60 जेंट्समध्ये फक्त एकच लेडीज होते मी तिथेही. आणि परीक्षेतही 3 लेडीज सिलेक्ट झाल्या होत्या, पण त्यापैकी त्या दोघींना जेव्हा माहिती पडलं की आपल्याला रिअलमध्ये जाऊन गाडी दुरुस्त करायची आहे किंवा फील्डवरती काम करायचं, तर तेव्हा त्या दोघी मुलाखतीलाही नाहीत आल्या. असा विषय झाला.
0: मानसिकता तशी बाळगून ठेवतात की आपल्याला पुरुषांमध्ये काम करायचं, असा एक थोडासा विषय असल्यामुळं कदाचित हे घडतं नेहमी.
1: नाही, कधीही लेडीज स्वतःचा सिक्युअर पॉईंट बघते.
0: खरंय,
1: पण सिक्युअर पॉईंट पेक्षा पण कधी कधी पुढे जायचं असेल तर काही अनसिक्युअर गोष्टी पण अचीव्ह कराव्या लागतात, तिथपर्यंत पोहोचावं लागतं. त्यामुळे मला वाटलं की नाही, सगळे जर करतायत जेंट्स करू शकतात, मग मी लेडीज असून फक्त बॉडी लँग्वेजमध्ये फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. मी करू शकते हे मला कॉन्फिडन्स होता म्हणून ट्राय केला मी. मला तिथे अधिकाऱ्यांनी पण भरपूर सपोर्ट केला की बाबा नाही मॅडम तुमचं एज्युकेशन झालं, तुम्ही टेबल वर्क करा, हे करा. नाही, पण ते एक ऑइल डिझेल आणि ग्रेस ह्याचं जे मिश्रण आहे ते कधी सुटतच नाही.
0: एक इंटरेस्टिंग फॅक्ट जशी आपली मुलाखत सुरू झाली तशी एक गाडीबद्दलची उत्सुकता तुमच्या मनामधून कायम होत राहिली आणि कधी कधी असतं ना की जीवन आपल्याला अशा प्रवाहात घेऊन जातं की तिथं खरंच ते क्षेत्र तुम्हाला सापडतं आणि ज्या माध्यमातून आपलं जीवन पुढे देखील चालत राहतं. हे गाड्यांचं आकर्षण असण्याचं काय कारण होतं म्हणजे दुसऱ्यांच्या गाड्या बघून की काय मनापासून म्हणजे काय नेमक्याच्या
1: पाठी. वडील एसटी चालवत होते आणि वडिलांसोबत मी आम्हाला फॅमिली पास भेटायचा एसटी महामंडळाचं सूट असते तो उन्हाळा सुट्टीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीत भेटायचा. तर वडील ज्यावेळेस ड्रायव्हिंग सीटवरती बसायचे आणि ते फ्रंट ग्लासमधून पूर्ण शो फक्त ड्रायव्हरला दिसायचा की वाटायचं अरे एवढे मोठे माणसं मागे बसत आहेत आणि हा एक व्यक्ती सगळं काही बघू शकतो गाडीमध्ये फिरताना. आणि असं असायचं की गाडी हा एक प्रकार असं आहे की सगळ्या आपल्याला जे काही हवं आहे ते गाडी देऊ शकते. कुठे जायचं असेल ॲज अ स्पर्धा असतील किंवा परीक्षा असेल किंवा कुठेही जायचं असेल तर सायकलपासून जी सुरुवात होते ते एक यांत्रिक आणि गाडी याशिवाय काही होऊ शकत नाही कुठेही कोणी जाऊ शकत नाही.
0: तुमचा सगळा दृष्टिकोन पुन्हा त्या गाडीपाशी येऊन थांबतोय की जीवनामध्ये जी काय
1: आयुष्याची गाडी जशी चालते
0: तसं त्या गाडीचं अट्रॅक्शन तुम्हाला राहिलं कायमस्वरूपी. प्रतिमाताई मला याच्यानंतर असं सांगा की जेव्हा आपण हे जॉब स्वीकारलात खूप आव्हानं देखील असणार आहेत सुरुवातीच्या काळामध्ये असतील तर एकंदरीत कामाची सुरुवात कशी झाली काय प्रसंग घडले असतील काय तुम्हाला येत नसणार आहे गेल्याबरोबर तर तुम्ही एक्सपर्ट नसणार आहे आणि त्यातली त्यात इतक्या पुरुषांसोबत एक महिला काम करते हा एक एक वेगळा त्या ठिकाणचा भाग समजला जातो तर ते तो फेस कसा होता.
1: त्यामध्ये खरं तर असं म्हणता येईल की सगळ्यांना मी काम करते किंवा आपल्यासोबत लेडीज दिली आहे काम करताना तर ते जेंट्सला अफोर्ड वाटायचं. एकतर यांत्रिक साईड म्हटल्यानंतर असं असतं की आरवाच्या भाषेमध्ये बोलणं करणं आणि मग तिथे लेडीज आली की
0: थोडंसं बोलीभाषा
1: असते तर ते त्यांना कधी कधी अनकम्फर्टेबल फील व्हायचं की अरे मॅडमच्या समोर कसं बोलणार किंवा ही मुलगी दिली आहे माझ्या हाताखाली हिला हेवी वर्क होणार नाही कारण की 120-130 किलोच्या स्प्रिंग असतात किंवा गिअरबॉक्स असतो गाडीखाली हिला जाता येणार नाही ही जे केस लांब आहेत किंवा ही असे कपडे घालते मग हिला अनकम्फर्टेबल फील होईल हिला झेपेल का ते वजं उचलणं हिला झेपेल का गाडीवरती वाकून काम करणं या सगळ्या दृष्टिकोनातून ते पण मला कधी कधी असं वाटायचं की सगळ्यांचं बोलणं असायचं नाही मॅडम तुम्ही करू शकाल का आमच्यासोबत काम. नाही मी ट्राय करते मी प्रयत्न करते मी नाही सांगू शकत की परफेक्ट करेन पण मी प्रयत्न तर करते ना तुम्ही बघा जर जमलं तर मग तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करू द्या नसेल तर तुम्ही सांगा हेड मेकॅनिक सरांना वगैरे की नाही बाबा मॅडम नको दुसरं कोणीतरी द्या म्हणून असं.
0: म्हणजे हे देखील आव्हान आपण त्या ठिकाणी पेललेली आहेत. मग आता ह्या अनुभवानुसार आपल्याला येत राहते की एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जातो तिथलं काम शिकत राहतो तर एकंदरीत आपल्या मेकॅनिकल फील्डमध्ये खूप असं आणि एसटी महामंडळ म्हणलं तर आपल्याकडे इतक्या गाड्या आहेत एसटी महामंडळाच्या की खूप एक संसार आहे आपल्या एसटी महामंडळाचा एक मोठा संसार आहे खरं तसं पाहिलं तर आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी ही लालपरी असते किंवा आपली जी बस आहे ती सगळ्यांच्या जिव्हाळ्याची आहे. मग अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा मेकॅनिकल फील्डमध्ये आपण जे काम करते आव्हानं कुठली जाणवली ही सगळी मशिनरी असेल किंवा ही सगळी माहिती त्याची सुरुवातीची आव्हानं कुठली वाटली आपल्याला.
1: आव्हानं म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान असतं की एसटीचा टायर टायर किंवा स्प्रिंग ज्यावेळेस ही जबाबदारी येते किंवा हेड मेकॅनिक बोलतात की नाही तुम्ही जाऊन एखादी स्प्रिंग करा फ्रंटची करा रिअरची करा जे काही पार्ट असतात ते आपल्याला काहीही माहिती नसतं आणि असं एक वेगळ्या अँगलने पाहायचं समोरच्या माणसाकडे की आपल्याला काय काम सांगितलं हे सुद्धा लक्षात येत नव्हतं माझ्या सुरुवातीला. हब उचलूना ना हब कशाला म्हणतात हेही माहीत नव्हतं. मग तिथून सुरुवात झाली की बाबा नाही एक एक प्रत्येक मेकॅनिकनी म्हणजे आमच्या इथे जे काही सहकारी आहेत ॲज अ शिंदे सर असतील किंवा भरपूर जण आहेत त्यांनी मला इतका सपोर्ट केला की नाही मॅडम हे असं काम करा याला हे म्हणतात ते किंवा या पार्टला हे पार्ट बोलतात हा असा उचलायचा असतो हा सगळीला फिट करायचा असतो. इथून म्हणजे प्राथमिक उपचार केंद्रात जसं शिकवलं जातं तसं प्रत्येक गोष्ट मला शिकवली गेली
0: गणेशाच्यापासून तुमची. हा
1: नक्की नक्की.
0: प्रतिमाताई मला सांगा की आपण हे क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रामध्ये काम देखील आपण उत्तम प्रकारे करत आहात एकंदरीत आपण ही आव्हानं देखील पेललेली आहे सगळी हे करत असताना जे तुमचे अनुभव आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत कारण आपल्या महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये जात आहेत अगदी सैनिकी क्षेत्र असेल हवाई दल असेल म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये नौदलामध्ये सगळ्या महिला सगळीकडे कार्यरत झालेल्या आहेत त्या खूप चांगलं काम करत आहेत. तर मला असं सांगा की ज्या महिला भगिनी आहेत नवीन क्षेत्रामध्ये जाताना विचार करतात की काय जावं का नको अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगू शकाल.
1: जेव्हा आपले सिक्स सेन्स असतात ना आपण म्हणतो की एखादी गोष्ट घडायची असेल किंवा ती जर काही होणार असेल तर ते लवकर कळतं. लेडीजला थोडंसा सिक्स सेन्स लवकर समजतो आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा नाही. तर तेव्हा त्यांनी फक्त आपलं मनाचं ऐकलं पाहिजे किंवा बुद्धीचं किंवा बाकीच्यांचं ऐकण्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते ऐकणं गरजेचं आहे. ते जर ऐकलं तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्रात कोणी थांबवू शकणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये.
0: तुमच्या मनाची तयारी तितकी चांगली असणं गरजेचं. मला याच्यानंतर असं सांगा, एक सामाजिक भाव असतो. एक तर आपण आपल्या पतीच्या निधनानंतर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आलेले आहात आणि आपण असं एक क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं की जे महिलांसाठी तितकंसं मानलं जात नाही. महिलांसाठी काही क्षेत्र आपण ठराविक ठरवून दिलेली आहेत की तिथं जाऊन महिला काम करू शकतात. एक असेल शिक्षक, एक असेल बँकेमध्ये, किंवा आपण अशी क्षेत्र ठरवून घेतलेलीच आहेत की त्या ठिकाणी फक्त महिला एका महिलाच काम. मग समाजाशी ज्यावेळेस आपला संबंध येतो, समाजावर आपण राहत असताना, तर त्या प्रतिक्रिया कशा असायच्या तुमच्या बाबतीमध्ये?
1: पहिल्यांदा तर मला मेकॅनिक आहे म्हटल्यानंतर डोळे मोठे करून बघितले जातात कुठेही असेल तर, की नाही खरंच काम करतात का तुम्ही मॅडम, हा सगळ्यांना प्रश्न पडतो. कारण की मेकॅनिक म्हणजे एक मळका काळवंडलेला प्रत्येक व्यक्ती असतो. त्यामुळे पहिल्यांदा पहिल्या नजरेत बघताना असं नाही तुम्ही मेकॅनिक खरंच आहेत का, तुम्ही काम करू शकतात का. पण जेव्हा काही लोक मला डेपोमध्ये येऊन बघतायत किंवा भेटतात त्यावेळेस त्यांना कळतं की नाही मॅडम खरंच काम करतात आणि आहेत. आणि आमच्या इथे पण डेपोमध्ये असं व्हायचं की अरे या मॅडम आहेत हे काम नाहीत करू शकणार. भरपूर चालकांच्या वाहकांच्या अशी मेंटॅलिटी असायची की हे एकटाच मॅडम आहेत इथे, या कसं काय काम करतात, या नाहीत काम करू शकत, उगीच यांना असं घेतलेलं आहे. असे खूप काही टोमणे पण मारले गेले मला. पण ज्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी वगैरे मी काय काम करते किंवा कसं करते याचा थोडंसं आढावा घेतला त्यावेळेस सगळ्यांच्याच लक्षात आलं की नाही खरंच मॅडम काम करू शकतात किंवा करतायत.
0: म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया तुमच्या जीवनामध्ये अशा सुरू राहिलेल्या होत्या किंवा आता देखील तसा अनुभव तुम्हाला येत असेल. परंतु आता तुम्ही कामामध्ये एक्सपर्ट आहेत म्हणलं तर त्या बाबी थोड्याशा विरल्या जातात किंवा त्या तुमच्या कामाकडे बघून त्या बाबीकडे दुर्लक्ष देखील केलं जातं आणि एक नवीन विश्वास निर्माण होतो की खरंच मेकॅनिकल फील्डमध्ये सुद्धा एक महिला चांगल्या पद्धतीनं उत्तम पद्धतीनं काम करू शकते. खरं तर एक पुढाकार ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला एक उभारणी म्हणतो किंवा ज्याला पुढाकारच्या स्वरूपात पुढे जाणं म्हणतो ते तुम्ही या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. खरं तर एक वाहक किंवा एक मेकॅनिकच्या स्वरूपामध्ये. मला याच्यानंतर सांगा की एसटी महामंडळाचं जसं आपण बोललो की खूप मोठं महामंडळ आहे, बरेच कामं तिथं केली जात असतात आणि इतक्या एसटीज आहेत सध्या, आता इलेक्ट्रिक वाहनं पण आपल्या बस ताफ्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत, तर कामाचं स्वरूप तुम्ही लागल्यानंतर बदलतं आहे का सध्या? नवीन काय टेक्नॉलॉजीमध्ये काय फरक पडतोय का?
1: नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तर फरक झालेला आहे. BS4 BS6 गाड्या आलेल्या आहेत. BS6 गाड्यांमध्ये आता असं आहे की भरपूर गाड्यांना गिअरबॉक्स वगैरे नाही आहेत, इलेक्ट्रॉनिक्स गाड्या वगैरे आहेत. तर त्यांचा जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते कम्प्युटरवरती डिपेंड करतात किंवा स्कॅनर कोडिंगवरती डिपेंड करतात. तर तेही टेक्नॉलॉजीमुळे ॲडव्हान्स झालेलं आहे आणि ते शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की आमचा जो बेस होता तो पूर्णपणे वेगळा होता, नॉन टेक्निकल होता. आता तो टेक्निकलमध्ये हळूहळू डायव्हर्ट होत आलेला आहे.
0: मला असं सांगा याच्यानंतर प्रतिमाताई की ज्यावेळेस आपण हे सगळे कामं करत असतो, कुठलाही मेकॅनिक असेल त्याचं काम जर चुकलं तर अनेकांचे जीव देखील धोक्यात येऊ शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली असते, तर असं हे काम करत असताना कोणती काळजी आपण घेता आणि जे आपलं काम दिलेलं आहे ते अचूक होण्यासाठी काय आपण वेगळं करताय, आपण काय वेगळं करता काय संदर्भात सांगावं?
1: नक्कीच कुठलंही काम हे परफेक्ट नसतं होत, पण परफेक्ट करण्यासाठी आम्हाला जे आमचे सिनियर आहेत ते आमचं प्रत्येक काम परफेक्ट झालं आहे की नाही हे व्हेरीफाय करत असतात. जे की हेड मेकॅनिकल असतील, चार्जमन असतील किंवा AWS असतील, जे काही काम असतं ते व्हेरीफाय केलं जातं अधिकाऱ्यांमार्फत आणि त्यानंतरच वाहनं गाडी जे काही असेल ते चालकाकडे सुपूर्त केली जाते.
0: मॅडम आता इथं काम करत असताना एक प्रगल्भ आपण झालेले आहात, काम देखील चांगलं करतात, समाजानं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे कदाचित, किंवा तसा प्रयत्न देखील सुरू असतो कदाचित. मला याच्यानंतर सांगा हे सोडून आणखी आपल्याला, आपण गाड्याची तर आवड आपल्याला आहेच पण आणखी महिलांसाठी आपण काय वेगळे प्रयत्न करणार आहात किंवा आपल्या माध्यमातून काय तसे प्रयत्न केले जात आहेत?
1: ॲक्च्युली एसटी महामंडळमध्ये आता सध्या मेकॅनिक साईडला ज्या काही व्हॅकन्सी निघणार आहेत त्यासाठी लेडीजला 35% ऐवजी 50-50 केलेलं आहे. आणि प्रत्येक क्षेत्रासारखंच आहे की तुम्ही या काम करा आणि प्रत्येकाला शिकण्यासारखं भरपूर काही आहे एसटीमध्ये. पण असं नाही की एसटी महामंडळ आहे म्हणजे दुर्लक्षित आहे किंवा एक वेगळं क्षेत्र आहे.
0: खरं तर आपला कणा आहे एसटी महामंडळ, नागरिकांच्या
1: सगळ्यांचाच कणा आहे तो, पूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं तरी चालेल. कारण की महाराष्ट्रात काही फिरलं नाही तरी चालेल, पण एसटी फिरली पाहिजे असं आहे. त्यामुळे तो कणा आहे महाराष्ट्राचा. मी स्वतः एक पतसंस्थेची संचालिका आहे. निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था गेल्या 6 महिन्यापूर्वी स्थापन केलेली आहे. तर तिच्यामध्ये पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एसटीच्या पण कर्मचाऱ्यांनी सपोर्ट केलेला आहे की लोन्स वगैरे, एसटीची पेमेंट कमी असते तर ते त्यांनी इन्व्हेस्टमेंट पण करणं आणि लोन पण, ह्या पण गोष्टीमध्ये खूप छान पद्धतीने मला सपोर्ट केलं की नाही मॅडम तुम्ही खूप चांगलं काम करतायत. आणि गाडी आणि एसटी हा विषय जर संपला तर मग म्हटलं आपल्याला पेमेंटसाठी थोडंसं अर्थव्यवस्थेमध्ये एसटी महामंडळ हा एक खूपच पेमेंटचा खूप कमी भाग आहे. इतकी पेमेंट कमी आहे की लोक म्हणतात काय करता एसटीमध्ये तुम्ही, एवढ्या पेमेंटमध्ये नाही भागू शकत. तर त्यासाठी मी स्वतःचा एक उद्योग म्हणून 20-सीटर टेम्पो ट्रॅव्हलर घेतलेली आहे. ह्याचं पार्टनरशिपमध्ये आहे ती पण शाखंभरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. गाडीशिवाय काही होऊ शकणार नाही कदाचित आयुष्यामध्ये.
0: तर प्रतिमाताईंचा प्रवास तर आपण बघतो आहोत, तर या प्रवासामध्ये तितक्याच ताकदीनं, तितक्याच उत्कटतेनं त्यांच्या पाठीमागं, अगदी बॅकबोन ज्याला म्हणता येईल किंवा बॅक सपोर्ट म्हणता येईल असे त्यांचे आईसाहेब आहेत संजीवनी यशवंत गुरव, या देखील आज आपल्यासोबत आलेले आहेत. तर संजीवनी ताई तुम्ही काय सांगू शकाल, कसा प्रवास होता आणि तुमचा रोल किती इम्पॉर्टंट आहे त्यांनी सांगितलेलंच आहे, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं?
2: मला असं वाटतं की मुलींनी कसंही संकट आलं, कितीही संकट मोठं आलं तर घाबरायचं नाही. पहिली गोष्ट, अजिबात भीती बाळगायची नाही. मला जन्म एका आईने दिलेला आहे आणि जन्म देताना तिनं ज्या वेदना सहन केल्यात त्या संकटाला तोंड देऊन जी महिला पुढं येते तिनं प्रत्येक संघर्ष जीवनभर सहन करत जावा मला असं वाटतं. आणि प्रतिमानी तर नाव ठेवलं आहे मी प्रतिमा, कुणी इतरांनी ठेवलेलं नाही. मी माझ्या मुलींची नावं पण अशी निवडून ठेवलीत, रेशमा, सुषमा आणि प्रतिमा. त्यांनी सगळ्यांची माँ व्हावी आयुष्यात असं ह्यासाठी मी नावं ठेवलेत. किंवा कुठल्या देवाचं, कुठल्या ह्याचं नाव ठेवलं नाही की सगळ्यांची आई व्हावी. अख्ख्या जगात कोण पण समोर यावं पहिली त्यांनी त्याची आई बहीण असं होऊन वागावं. आणि जीवन स्वतःचं दुःख असो सुख असो हे तर काय ते दाशी आहेत, सुख दुःख हे दाशी आहेत जीवनातल्या, ते येणार आणि जाणार. म्हणून त्याचं कधी खेद करायचा नाही आणि आले म्हणून त्याला घाबरून, असं जसं माझी ही प्रतिमा, इतकं दुःख झालं आहे मला पहाडासारखं की मला असं वाटायचं रस्त्याने चालले तरी मी 5-6 वेळा मला धडकले असते, हे म्हातारे लई बघून चल ना असं म्हणायचे लोक. मला वाटतं या मुलीला मी कसं पुढं नेऊ आणि काय करू की काय केल्यावर पुढं जाईल असा नेहमी डोक्यामध्ये विचार. आणि मुलींच्या समोर विचार आणू नाही, नेहमी कामात राहायचं. आणि असं वाटायचं की या मुलींनी अक्षरशः काहीतरी घडलं पाहिजे. आणि आज माझी मुलगी मला असं वाटतंय की घडली, दुःख सहन करत करत घडली, तिनं स्वतःला सावरलं, तिनं स्वतःला सावरलं. माझा विषय काहीच नाही, मी तर आई आहे, माझी कर्तव्य केलेत करत राहीन. पण तिनं आता एका मुलीची आई आहे, तिनं त्या कर्तव्यासाठी पुढं गेलं पाहिजे. काहीही करू द्या, मी त्यांना नेहमी सांगितलं 2 गोष्टी सोडून पुढं जायचं. कुणी थोडा वेळ निंदा करल, काही करल, त्याला पाठीमागं आपण बघायचं नाही. 2 दिवसांनी त्याला समजवून सांगायचं, पण आपण त्याचा राग किंवा आपण डोक्यावर दडपण त्याचं घेऊन आपण थांबायचं नाही. आपलं आयुष्य का थांबवायचं? आपलं आयुष्य थांबलं म्हणजे एक जीवन प्रवास थांबला, संपलं सगळं तिथं. त्यामुळं त्यांनी अजिबात थांबलं नाही पाहिजे, जीवनाचा प्रवास असाच चालू ठेवला पाहिजे. किती खळगे, काच, दगड, धोंडे, वाईट दृष्ट्या काही जरी जीवनात आलं तर पुढं गेलं पाहिजे. आणि पुढं गेलेलं आईला बघायसाठी तिनं मला 2 डोळ्याचे ऑपरेशन करून आणलेत. त्यामुळं मला तिनं पुढंच गेलेलं बघायचं, तिनं म्हातारं बी झालेलं बघायचं नाही आणि तिनं थांबलेलं बी बघायचं नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, नंतर माझा विषय संपला. मी संपले का विषय संपला? पण तिनं सध्या तरी तिनं चाललं पाहिजे, पुढं गेली पाहिजे. तिचं दुःख एवढं म्हणजे एवढं आहे एवढं स्ट्रगल केलं आहे त्यांनी की मला असं शब्दामध्ये कसं सांगू. आणि आज काहीतरी योगायोग म्हणून आम्हाला दोन शब्द सांगण्याचे किंवा बोलण्याचे ही काहीतरी देवीचीच कृपा म्हणायचं, त्यामुळं आम्हाला ते भैया काय भेटले आणि आम्ही आलो. अरे ही मुलगी कुठं जायचं म्हणलं ना की थांबून राहणार, जाऊ परत, बघू परत, करू परत. म्हणून मला कसं वाटतं आहे नेक्क्या मी देरी घेऊ, मग ते कुठलंही असो. एखाद्यानं म्हणलं नाही तर कुत्रं मेलं ते उचलून टाकायला या, तरी जायचं, थांबायचं नाही, असं मला एक म्हणायचं आहे. आणि यांनी पुढं गेलं पाहिजे, जीवन हे असंच असतं. मी माझी अक्षरशः कविता लिहिली होती स्वतः, ती कविता वाचून दोन नंबर मुलींची सुईरीक जमली माझ्या.
0: कोणती कविता होती सांगते?
2: आपलं फक्त लक्ष नव्हतं, माझ्या काय एवढं आठवत नाही, अटॅक होऊन गेल्यामुळं बराच काय विसर पडलाय. आपलं फक्त लक्ष नसतं, जीवनात खूप काय करण्याजोगं असतं, फक्त आपलं फक्त लक्ष नसतं. या पुढच्या ओळी काय मला आठवत नाहीत. आणि असे 5-6 कडवे मी लिहून ठेवले होते आणि ती भिंतीवर मुलींनी पुढं जावं यांना रोज कुठपर्यंत सांगणार आपण, त्या वाचतील आणि पुढं जातील. आणि तिन्ही मुली माझ्या जीवनात सक्सेस आहेत, त्याच्यामुळं मला माझ्या मुलींबद्दल, तिन्हीबद्दल आणि मुलाबद्दल पण गर्व आहे. आणि मी मुलींना नेहमी म्हणते कुणी नावच ठेवायला जग निर्माण झालं आहे. खरं आहे का खोटं? जग गाढवावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही, जगाचं काम ती करणारच. किती जरी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, रामायण वाचा, सप्ते करा, त्यांच्या जो देवानी गुण घालून दिला आहे तो गुण कधीही बाहेर जाणार नाही, तो सोबतच जाणार. त्यामुळं ते विकार आहेत ना माणसातले, ते निघणार नाहीत. एखाद्याच्या आईनं जर म्हणलं बाळा तू हे करू नको, पण त्याला ती वस्तू जागा तिथं खेचून नेतं आणि ते बरोबर मूल ते करतं. म्हणून माझ्या प्रति मना अशा वाईट गोष्टीतल्या सगळं मन कुठेकडेही काढून, कुणी काय म्हणत आहे, वाईट गोष्टी म्हणजे कुणी काय म्हणत आहे, वाईट म्हणत आहे, त्याच्या पुढं जायचं. म्हणलं ना तर त्याच्या पुढं जायचं आणि पुढं जाऊन सक्सेस जीवनात राहायचं आणि मला शेवटचा गोड दाखवायचा. जसं आज आम्ही नूतन वर्ष अभिनंदन म्हणतात, कालचा दिवस आणि आजचा आम्ही योगायोगानं आलोत. आम्ही काय सापडणाऱ्या बाया, अजिबात सापडल्या नसतो आम्ही, खरंच सांगते. कारण का मी जे जीवन भोगत आले, सहन करत आले, मुलांचे सुख दुःख, त्याच्यामुळं मला असं वाटते वेळच नाही. आता मुलांना कसं वाटतं हे करू का ते करू आणि कसं पुढं जाऊ, असे प्रश्न पडलेत त्यांच्या पुढं. पण तुम्ही सावकाश करा, तुमचं तुमच्यापाशी ऑटोमॅटिकली येईल, ही माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. कारण का माझा आत्मविश्वास इतका खंबीर आहे आणि माझी इच्छाशक्ती बी प्रबळ आहे, त्यामुळं मला कुठल्याच गोष्टी जीवनात, आज मी विचार करायची गोष्ट, अटॅक आले संपले होते, रात्री 8 अटॅक आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी 12 मला दवाखान्यात नेलेलं. आणि याच मुलीनं तर डॉक्टरसुद्धा म्हणे आईला चालवत आणलं आहे म्हणे अटॅक आलं आहे म्हणून सांगतेस वडगावकर सर, आणि काय म्हणे हं. म्हणून मला काय म्हणायचं, जीवन संपल्याला परत आलं आहे मग माणूस काय करू शकत नाही, तिथं बाई असो का पुरुष असो. आणि लेडीज पुरुषाला बी जन्म देते आणि स्त्रीला पण देते, त्यामुळं लेडीजनं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. मुलाला आपण जन्म घातला आहे, पती कुणाचा तरी मुलगाच आहे आणि भाऊ पण कुणाचा तर मुलगाच आहे, त्यामुळं माणसानी कधीही मागं संपायचं बघायचं नाही, पुढं जायचं. आणि अजिबात कसलंही दुःख येऊ द्या, संघर्ष येऊ द्या की मी तिथं कमी पडन, मला येतंय की नाही, येतंय की नाही म्हणलं का संपलं, मग लोकांचं आधार घ्यायची वेळ येते. म्हणून स्वतःच्या आधारावर, दोन्ही पायावर, भगवंतानी दोन हात आणि दोन पाय दिलेत, त्याच्यावर पुढं जायचं. आणि पुढं म्हणजे पुढंच, पुढं बघित गेलं का पुढं जात. मला आज यांनी असं म्हणले आणि मला नाही जायचं गं आई, तर मग यांचा स्वभाव तसा झालेला, त्यामुळं मला काय म्हणजे पुढं जावा, पुढं बघा, पाठीमागं वळून बघितलं की वळणं दिसतात आणि रस्ता खरतड दिसतो, त्यामुळं पुढचा रस्ता बघत गेलं की साप एकदम स्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या प्रतिमानं जीवनामध्ये कितीही दुःख आलं तर प्रतिमा नाव घेताना लोकंसुद्धा तिला डेपोमध्ये प्रतिमा ह्या शब्दावर तिच्या चर्चा करतात की मा आणि प्रतिमा, याच्यात बघा म्हणते किती विशेष आहे. त्यामुळं जसं नाव आहे तसं नावाप्रमाणे तिनं राहावं, पुढं जीवनात जावं आणि संघर्ष करत राहावं. संघर्ष येणारच आहे हो, तुम्ही जरी नाही म्हणलं ना, आज कपडे स्वच्छ घातलेत म्हणून मधलं काय लगेच्या लगे हे होत नसतं, मन गान होत धुतलं जात नाही. पण म्हणून स्वच्छ कपडे जसे असतात दररोज बदलतो, तसं मन कधी बदल पत्ता लागणार नाही आणि सांगूही शकणार. त्यामुळं मनाला आवर घालून मुलींनी आणि मुलांनी पण पुढं जावं आणि जीवनामध्ये काही काम करताना अडचणी येणारच आहेत. अडचणीशिवाय काय आहे का सांगा तुम्ही. ज्यावेळेस आई बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला किती अडचणी ती किती अडचणी ती, पण तिनं तिच्या स्वतःच्या अडचणीकडे न बघता ती बाळ कसं मोठं होईल, त्याला माकायचं कसं, नाऊ कसं घालायचं, त्याला साबण लावून स्वच्छ कसं करायचं, पाळण्यात व्यवस्थित झोप ह्याच्याकडे बघते ती, बाकीच्या स्वतःच्या इतर गोष्टीकडे बघत नाही. तसं लेकरांनी कुण्याही आईला न दुखवता पुढं आणि पुढं जावं आणि मला एवढंच सांगायचं आहे.
0: खरं तर खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचं नावच त्या अर्थानं संजीवनी यशवंत आहे आणि त्या तुमच्या प्रतिमा आहेत. खरं तर तुमच्या नावामध्ये ती संजीवनी आहे जी तुमच्या पुढच्या पिढीला देखील उपलब्ध झालेली आहे. तर सुंदर शब्दामध्ये तुम्ही खरं तर तुमचे हे अनुभव सगळ्यांसाठी आजीचा बटवा असल्यासारखे असणार आहेत खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून, एवढं मी सांगू शकतो. तर प्रतिमाताई, तुम्ही जसं आपण मुलाखत आपली सुरू झालेली आहे तसं आपण एक हसतमुख नेहमी राहता, तो एक मोठा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन मला आपल्या सगळ्या शैलीमध्ये दिसतो आहे. तर इतक्या संकटात सुद्धा महिला अशा राहू शकतात ह्याचं एक वेगळं उदाहरण मला ते वाटतं की तुम्ही असाल कदाचित. याचं रहस्य काय सांगाल तुम्ही?
1: याचं रहस्य माझ्या पाठीमागे असणारी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईचा सपोर्ट सिस्टीम. कारण की मी कुठल्याही ठिकाणी जात असेन तर ती म्हणते हां जा, तू बिंदास जा, मी आहे मागे. आणि इतकं फ्रीडम आहे घरामध्ये की चुकण्यासाठी मार्गच नाही आहे. घरातल्यांनी इतकं स्वातंत्र्य दिलेलं आहे की वाटतच नाही की आपण कुठल्या बंदिस्त याच्यामध्ये आहेत किंवा काही आहेत. यामुळे
0: खरं तर खूप चांगलं आत्ता आपण बोलताना सांगितलं की इतकं स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याच्या अर्थामधून बऱ्याच बाबी देखील समोर येत राहतात. तर स्त्रियांना तितकं स्वातंत्र्य असणं देखील खूप गरजेचं आहे. जर घरातून जर त्यांच्यावर जर स्वातंत्र्यावरती बंधनं आणली गेली तर जसं तुम्ही आता काम करताय तशा क्षेत्रामध्ये कदाचित महिला काम करू शकणार नाही. तर तुमचा जो बॅक सपोर्ट आईच्या संदर्भात काय सांगाल आपण? आई तुम्हाला कशा आत्तापर्यंत तुमच्या बाजूने राहिल्या किंवा तुमच्या बरोबर राहिल्या?
1: ॲक्च्युली आई राहते माझ्यासाठी. आज माझा भाऊ पनवेलला राहतो आहे, वडील पण पनवेलला असतात, पण आई फक्त माझा जॉब इथे आहे म्हणून माझ्यासाठी इथे राहते. माझी मुलगी आहे माझ्यासोबत, तिला शाळेतून आणणं नेणं या सगळ्याच गोष्टी आहेत. मग तिला वाटतं की तिच्या जॉबकडे कुठे दुर्लक्ष होईल किंवा कामामध्ये माझ्या मुलीला टेन्शन येऊ नये यासाठी ती जास्त की तू काळजी करू नको, मी तिला शाळेतून आणते, ती जेवेल वगैरे, या सगळ्याची जबाबदारी माझ्या आईने घेतलेली आहे. म्हणजे माझ्या मुलीची पण आई आईच झालेली आहे.
0: त्यामुळे रिपीट साखळी सुरू झालेली आहे खरं तर.
1: हो नक्कीच.
0: आणि असा बॅक सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. खूप महत्त्वाचं आहे. प्रतिमा, या सगळ्या धकाधकीच्या वातावरणामध्ये आपण काही छंद देखील जोपासत असतो जगत असताना, किंवा आता आपण तर असं इतक्या टेक्निकल विभागामध्ये काम करताय तर थोडंसं रिलॅक्सेशन असणं गरजेचं आहे, थोडंसं माइंड शांत होणं देखील गरजेचं असतं. आपण कोणते आपल्याला कोणते छंद आहेत?
1: मला पहिला छंद म्हणजे ढोल वाजवणे. मी दरवर्षी नाना दंडनाईक यांच्या पथकामध्ये ढोल वाजवते मराठीशाहीमध्ये.
0: आणखी एक वेगळा तुमचा प्रवास म्हणावा लागेल.
1: मृदंगही वाजवते भजनी मंडळामध्ये. आणि त्यानंतर बॉडी बिल्डिंगचं हाऊस आहे तर त्यासाठी मी रेग्युलर जिम पण करते संध्याकाळी 2 तास.
0: हा आणखी एक वेगळा पॅटर्न तुमच्या व्यक्तिमत्वामधून बाहेर येतो आहे की जिथं पुरुषांचं वर्चस्व आहे ते एकही क्षेत्र तुम्हाला सोडायचं नाही असं दिसतंय याच्यामधून.
1: नाही असं काही नाहीये, फक्त एवढंच की सगळ्या पुरुषांसोबत भावांसोबत बरोबरीने चालायचा प्रयत्न करते.
0: ते बघून आणखी दुसऱ्या मुली देखील
1: प्रेरित हो.
0: तर मृदुंगाच्या विषयी काय सांगता येईल? मृदुंग आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये लोक त्याच्याशी पारंगत असतात, त्याचे अनुभव काय सांगता येतील?
1: आपल्या इथे वाघमारे सर म्हणून आहेत, तर वाघमारे सरांकडे मी जे काही प्रिलियमची परीक्षा वगैरे असते मृदुंगामध्ये तर ती त्यांच्याद्वारे पासआउट केलेली आहे. आणि त्यानंतर पुढील शिक्षण असं की नाही, फक्त आईला आवडतं, आई भजन गाते म्हणते तर त्यामुळे मी पण नाही भाऊ पेटी वाजवतो तर कोणीतरी आणखीन मृदंग वाजवणारं हवं या हिशोबाने चालू केलं होतं. एक एक थाप टाकायला चालू केली तर त्यानंतर एक आवड निर्माण झाली. जमलं ते वाजवायला आणि चालू आहे.
0: आणि हे सगळं असताना हे बॉडी बिल्डिंगचा विषय कसा डोक्यात आला?
1: लोक बोलतात की तुला हेवी काम वजन उचलणार नाही. आमची अडचण इथे येते की तू लेडीज आहे, तू उचलू शकत नाही. तर त्यानुसार मग स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा डेलीचं जे काही वर्क आहे याच्यातून थोडंसं रिलॅक्सेशन मिळावं यासाठी जिम जॉईन केली होती. पण जिममध्ये भरपूर जणांनी सपोर्ट केला की नाही तुम्ही बॉडी बिल्डिंग करू शकताय, तुमच्याकडे आहे तेवढी स्ट्रेंथ. तर त्यानुसार मी आता तेही चालू केलंय बॉडी बिल्डिंगसाठी.
0: तू एक नवा अध्याय आणखी तुमच्या कामामध्ये जोडला जाणार आहे.
1: नक्की. कालच मला त्याबद्दल एक गोल्ड मेडल मिळालं आहे MS फिटनेस क्लबतर्फे मुक्ती अर्शिक यांच्याकडून.
0: अच्छा, तिथं देखील तुम्ही सर्वोच्च पद गाठलं.
1: हो नक्की.
0: तर प्रतिमाताई, खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण काम करत आहात, खूप वेगळं काम करत आहात आणि उत्साहानं काम करतायत, महिलांसोबत देखील काम करतायत, आर्थिक हितासाठी काम करतायत, सगळ्या बाबींमध्ये काम करून तुम्ही पुढं जाण्याचा एक परिपूर्ण महिला होण्याचा देखील आपला तो एक प्रयत्न दिसतो आहे. प्रयत्न दिसण्यापेक्षा तुम्ही तसं काम देखील करून ते सिद्ध करताय. तर आपला हा जो मी स्वामिनी कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी तुम्ही जाता जाता काय सांगू शकाल? कसं जाणं पुढं गरजेचं आहे, काय करावं लागेल? कारण आहे त्या क्षेत्रामध्ये आता महिलांना देखील नवीन नवीन क्षेत्र उपलब्ध होताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिला जात आहेत की जिथं थोडासा आपल्या सामाजिक बांधिलकी असेल किंवा सामाजिक भावनेच्या पुढं जाऊन काम करणं खूप गरजेचं आहे. अशा महिला भगिनींसाठी तुम्ही काय सांगू शकाल की त्यांनी कसं काम करणं गरजेचं आहे?
1: आपली मानसिकता जी आहे ती खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की कोणी काही चुकीचं जरी बोललं तरी ते सहन करून पुढे जाण्याची ताकद ठेवा. आणि आपण जे काम करतोय ते स्वतःच्या मनाला जर पटत असेल तर तिथे डगमगायचं नाही आणि त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत राहायचं. प्रामाणिकपणे मेहनत केली तर नक्कीच तुम्ही अचीव होऊ शकता कुठेही.
0: म्हणजे कामाप्रती आपली प्रामाणिकता असणं तितकंच गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या आपण जे काम करतोय तिथं न डगमगता पुढं जाणं देखील गरजेचं आहे. तर श्रोते हो, आपण आज जी बातचीत करतो आहोत मी स्वामिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्या आहेत मराठवाड्यातील पहिल्या यांत्रिकी सहाय्यक म्हणजे मेकॅनिक असणाऱ्या प्रतिमा हनुमंत शिंगारे यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतो आहोत. तर खूप आभार आपले, आपण आज रेडिओ तिरणामध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांशी बातचीत केली, महिलांशी देखील आपण खूप चांगल्या बाबी सांगितलेल्या आहेत. तर जाता जाता आपल्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे असं कुठलं गीत आहे जे तुम्हाला खूप आवडतं आणि इतरांना देखील तुम्हाला वाटतं की हे गीत इतरांना देखील ऐकणं खूप गरजेचं आहे, काय सांगाल?
1: ए जिंदगी गले लगाले.
0: तर गीतसुद्धा तसंच आहे, खूप सुंदर असं गीत आहे, सुरेश वाडकर यांचा आवाज आहे आणि त्याच्यामध्ये जे भाव आहे त्या गीताच्या माध्यमातून, तर ते खूप सुंदर भाव आपण ऐकत असू त्या गीताच्या माध्यमातून. हेच गीत प्रतिमाताईने देखील आपल्याला सुचवलेलं आहे. तर प्रतिमाताई, आज आपण रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी जी बातचीत केली, ज्या गप्पा मारल्या, आपल्या प्रतिभेमुळं आम्हाला देखील एक नवीन महिलांच्या बाबतीमध्ये माहिती होत राहतं की महिला आजकाल काय करतायत किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन कशा पद्धतीनं अतिशय उत्साहानं आपल्यासारखं हसतमुख राहून काम करतायत. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आज आपण इथं आला तर आमच्याशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, मी स्वामिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच अष्ट वाटा जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या महिला भगिनींना आपण भेटत राहणार आहोत आणि अशाच अनुभवातून आपण पुढे देखील प्रगल्भ होत राहणार आहोत. धन्यवाद.

मी आरंभ, मी निर्माण, मी वाटचाल पूर्णत्वाची, शक्ती स्फूर्ती प्रेरणेची कहाणी, मी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी स्वामिनी। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच रेडिओ .coe उस्मानाबाद .ac

radio.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in वर।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातल्या शब्दात मांडणारी. आणि आजचा दिवस आहे खरोखरच विशेष, कारण आज आपण स्मरण करणार आहोत एका अशा व्यक्तीचं ज्यांचं महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान योगदान आहे, ज्यांच्या हातात होते सोन्याचे दागिने घडवण्याचे कौशल्य, पण ज्यांच्या मनात घडली होती भक्तीची अमूल्य मूर्ती. होय, आपण बोलत आहोत संत नरहरी सोनार यांच्याबद्दल, ज्यांच्या आयुष्याने आपल्याला एक सुंदर संदेश दिला. आपले कर्म प्रामाणिकपणे करा आणि त्या कर्मातूनच परमेश्वराची सेवा करा. आज संत नरहरी सोनार जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना मनपूर्वक अभिवादन. मित्रांनो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि याच महान संत परंपरेमध्ये एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत नरहरी सोनार. नरहरी सोनार हे व्यवसायाने सोनार होते. दागिने बनवणे हा त्यांचा व्यवसाय होता, पण त्यांची खरी ओळख होती विठ्ठल भक्त. त्यांच्या हातातून सोन्याला आकार मिळायचा आणि त्यांच्या भक्तीतून जीवनाला अर्थ मिळायचा. आता एक सुंदर कथा आपण जाणून घेऊया. संत नरहरी सोनार हे भगवान शिवाचे उपासक होते. त्यांची शिवभक्ती अत्यंत दृढ होती. सुरुवातीला ते विठ्ठलाला शिवापेक्षा वेगळे मानत असत. एकदा एका भक्ताने विठ्ठलासाठी कमरेचा दागिना तयार करून देण्याची विनंती केली. नरहरी सोनारांनी तो दागिना तयार करण्याचे मान्य केले, मात्र ते विठ्ठलाचे दर्शन घेण्यास तयार नव्हते. म्हणून त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीची उंची आणि कमरेचा माप घेण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात जाण्याचे ठरवले. पण त्या अनुभवाने त्यांच्या मनात एक मोठा आध्यात्मिक बदल घडला. त्यांना जाणवले की ज्याची ते शिव म्हणून भक्ती करतात आणि ज्याला विठ्ठल भक्त वेगळे मानतात तो परमेश्वर एकच आहे. देव अनेक रूपात असला तरी भक्तीचा भाव एकच असतो. आणि याच अनुभूतीतून नरहरी सोनारांची विठ्ठल भक्ती अधिक दृढ झाली. आज आपण अनेकदा देवांच्या रूपांवर, पंथावर, जातीवर किंवा वेगवेगळ्या मतांवर वाद घालतो, पण संत नरहरी सोनार आपल्याला सांगतात परमेश्वर एक आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग अनेक असू शकतात, हीच तर महाराष्ट्राच्या संत परंपरेची खरी शिकवण आहे. मित्रांनो, संत नरहरी सोनारांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे कर्मनिष्ठा. ते आपला सोनाराचा व्यवसाय करत असताना देखील भक्तीपासून दूर गेले नाहीत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण विद्यार्थी असू, डॉक्टर असू, इंजिनियर असू, शेतकरी असू, व्यापारी असू किंवा कोणतंही काम करत असू, आपण ते प्रामाणिकपणे आणि मनापासून केले तर तेच आपले कर्मपूजन ठरते. संत नरहरी सोनारांनी आपल्याला हेच शिकवलं की काम छोटं किंवा मोठं नसतं, काम करण्यामागची निष्ठा मोठी असते. आता माझ्या तरुण मित्र मैत्रिणींशी थोडं बोलूया. आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे, स्पर्धा आहे, करिअरची धावपळ आहे. आपल्याला यश हवं आहे, मोठं व्हायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का, मी जे करतोय, मी जे करतीये ते किती प्रामाणिकपणे करतीये किंवा किती प्रामाणिकपणे करतोय? संत नरहरी सोनारांच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकू शकतो, यश मिळवण्यासाठी केवळ कौशल्य पुरेसं नाही, त्यासोबत प्रामाणिकपणा, संयम आणि चांगले विचार ते देखील तितकेच आवश्यक आहेत. म्हणूनच आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया, आपले काम मनापासून करूया इतरांचा आदर करूया, भेदभाव टाळू आणि आपल्या संस्कृतीतील संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. आणि आता एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी. जर संत नरहरी सोनार आज आपल्या समोर असते आणि त्यांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला असता की तुम्ही तुमचे कर्म किती प्रामाणिकपणे करता, तर तुमचं उत्तर काय असतं? थोडा विचार करा, कारण हा प्रश्न फक्त आजच्या दिवसापुरता नाही, हा प्रश्न आपल्या संपूर्ण आयुष्याला लागू होतो. मित्रांनो, संत नरहरी सोनार हे केवळ इतिहासातील एक नाव नाही, ते एक विचार आहेत, ते एक प्रेरणा आहेत, ते कर्मातून भक्ती करण्याची शिकवण आहेत. त्यांच्या जीवनातून आपण शिकलो, भक्ती मनात असावी, कर्म हातात असावे आणि माणुसकी आपल्या वागण्यात असावी. आज संत नरहरी सोनार जयंतीच्या या पवित्र दिवशी त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. चला त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. जय हरी विठ्ठल, जय संत नरहरी सोनार. आणि हो मंडळी, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचं काम करायला बसाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म प्रामाणिक असेल तर त्यातच खरी भक्ती आहे. मी आहे आरजे सायली, आजच्या या विशेष कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि आपल्या संतांच्या विचारांना आपल्या जीवनात जपत रहा. जय महाराष्ट्र.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: ऐका ना तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर .gov.in वर.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
5: वैसे मुझे अमीरों से मिलने का कोई खास शौक नहीं है।
6: तो फिर मुझसे प्यार क्यों किया? हाँ,
5: एक कमबख्त दिल है कि गलती कर बैठता है और भुगतना हमको पड़ता है।
6: तो भुगतो।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

त्या सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.